0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोते हो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.

किती सुंदर विचार आहे ना हा. म्हणजे नामस्मरण केलं तरी बस आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. बरं, नेहमीप्रमाणेच एका शब्दाचा अर्थ, आता हा शब्द नाही आहे, ही एक व्यक्ती आहे. आणि आपण आतापर्यंत अगणित वेळा एक गीत ऐकलेलं आहे. आता अगदीच काही दिवसांपूर्वी 10 दिवस आपण गणपती गीतं ऐकत होतो, त्यात हे गाणं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. मी पण आज ऐकवणार आहे, पण ते गाणं इतकं गोड आहे की आपल्याला आवडतं ऐकायला पुन्हा पुन्हा. तर या गाण्यामध्ये एक उल्लेख येतो, तर तो उल्लेख आहे तुंबरू. नारद तुंबरू करीती गायन. तुंबरू कोण आहे, विचार केलात कधी कोण आहे ते तुंबरू? तर आपल्याकडे ज्या पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यात तुंबरू हे देवलोकातले गंधर्वांचे राजे आणि एक महान दिव्य संगीतकार असा त्यांचा उल्लेख आलेला दिसतो. देवाधिदेव इंद्रदेव आणि कुबेर यांच्या दरबारात मुख्य गायक आणि संगीतकार म्हणून ते सेवा देत असत. शिवाय भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचे ते परमभक्त होते. त्यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या सांगितल्या जातात की तुंबरू हे महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी जी होती प्रधा, किंवा तिचं नाव अरिष्टा असं सुद्धा होतं, तर त्यांचे पुत्र होते. आणि ह्याच्यानंतर मी जी नावं सांगणार आहे तुम्हाला वाटेल की हे काय आहे, नक्कीच हो, ही त्यांच्या भावांची नावं आहेत. हा हा हू हू आणि बाहू हे त्यांचे भाऊ होते आणि ते सगळे उत्तम गायक होते. आपल्याकडे दक्षिण भारतामध्ये तुंबरू यांना घोड्याचं तोंड, मानवी रूपामध्ये त्यांना बाकी सगळं दाखवलं होतं आणि तोंड त्यांचं घोड्यांचं, असं त्यांना दक्षिण भारतीय कलेमध्ये दाखवलं जातं. त्यांच्या एका हातात वीणा आहे, दुसऱ्या हातात त्यांच्या चिपळ्या असतात. आणि नारद मुनींशी त्यांची जी स्पर्धा आहे त्यात पुराणात अनेक कथा त्याच्यामधनं येतात की देवर्षी नारद आणि तुंबरू यांच्यात संगीतावरनं स्पर्धा व्हायची. आणि भगवान विष्णूंना तुंबरू यांचं गायन अत्यंत प्रिय होतं, त्यामुळे एकदा नारद मुनींना हेवा वाटला की अरे मी तर नारायण नारायण करत असतो आणि तुंबरू यांचं गायन माझ्यापेक्षा जास्त कसं बरं आवडतं भगवान विष्णूंना. आणि मग नारदांनी कठोर साधना करून उत्तम संगीत आत्मसात केलं अशी एक कथा सांगितली जाते. शिवाय रामायणामध्ये विराध नावाचा एक राक्षस होता, तर कुबेराच्या दरबारात वेळेवर न आल्यामुळे कुबेराने तुंबरू यांना विराध नावाचा तू राक्षस हो असा शाप दिला. आणि मग त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामांनी विराधाचा वध केल्यावर तुंबरू शापातनं मुक्त झाले आणि पुन्हा आपल्या मूळ गंधर्व रूपामध्ये परतले, अशी सुद्धा एक कथा आहे. तर हे जे तुंबरू आहेत, एक त्यांना गंधर्व राज तुंबरू असं म्हटलं जातंय. तर आपल्याकडे एक वाद्य आहे, त्या वाद्याचं नाव यांच्यावरनं पडलेलं आहे, तुम्ही ओळखलं असेलच, फार काही विचार करण्याची गरज नाही. तानपुरा किंवा तंबोरा, तंबोरा हे शास्त्रीय संगीतातलं मुख्य वाद्य, त्याला गंधर्वराज तुंबरू यांच्या नावावरून ते नाव देण्यात आलेलं आहे असं सुद्धा म्हटलं जातं. तर असे हे तुंबरू गंधर्वराज गायक, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं. आता हे गाणं ऐकूया, मग तुम्हाला त्यात नारद तुंबरू करीती गायन त्यातला जो अर्थ आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल की रश्मी हे सगळं जाणून घेतल्याने काय होतं, काही होत नाही हो विशेष, पण अर्थ कळल्यानंतर ते गाणं ऐकण्याचा आपला दृष्टिकोन थोडासा बदलतो. ऐकण्याचा दृष्टिकोन हा शब्द बरोबर नाही आहे, कारण तिथे दृष्टी आली नाही का, तर आपला ऐकण्याचा कान बदलतो असं म्हणायला हरकत नाही. तर ऐकूया आता हेच गीत लता दीदींच्या स्वरातलं.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार

0: विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
1: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
2: FM रेनबो 107.1 MHz आणि वंदन कार्यक्रमात आता वेळ झाली आहे एका छोट्याशा, अगदी छोट्याशा बोधकथेची. बऱ्याचदा असं होतं ना की आपण असं म्हणतो की अपोजिट पोल्स अट्रॅक्ट, अर्थात भिन्न प्रवृत्तीची लोकं जी आहेत ती एकमेकांशी त्यांचं चांगलं जुळतं. हे खरं आहे, पण त्याचबरोबर आपण हाही एक भाग महत्त्वाचा असतो की भिन्न स्वभावाची जर लोकं एकत्र आलीत प्रत्येक वेळेला ते यशस्वीच होतात किंवा ते एकत्र छानच राहतात असंही नसतं. एकदा एका प्रचंड महापुरामध्ये नदीच्या पात्रातनं 2 भांडी वाहत चालली होती. त्यापैकी एक होतं पितळेचं आणि दुसरं होतं मातीचं. त्या पुरातून वाहत जाताना त्यांच्यात संवाद सुरू होता. पितळेचं भांड मातीच्या भांड्याला म्हणालं, अरे अरे इतका दुरून का चाललायस, ये ना माझ्या जवळ, ये दोघंजणं मस्त हातात हात घालून जाऊ, कशी मजा येईल बघ तरी, मला डोळे भरून बघता येईल तुला, आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो पाण्याचा प्रचंड वेग आहे त्याच्यापासून तुझं रक्षणही करता येईल. मातीच्या भांड्याने पितळेच्या भांड्याचे आभार मानले की तुला माझ्याबद्दल इतकं वाटतंय, मनापासून धन्यवाद, पण कृपा करून कोणत्याही परिस्थितीत तू माझ्याजवळ येऊ नकोस, मला तुझीच सगळ्यात जास्त भीती वाटते, कारण तुझा थोडासा धक्का जरी मला लागला ना या पुराच्या पाण्यात तरी माझ्या ठिकऱ्या उडतील. तुझा आणि माझा देहभाव भिन्न आहे, त्यामुळे आपण वेगळेच राहूया. तर त्यामुळे एकीकडे समानशीले व्यसनेषु सख्यम असं आपण जे वारंवार ऐकतो ते बऱ्याचदा खरंही असतं, आणि काही वेळेला आपण असंही ऐकतो की विभिन्न प्रवृत्तीची लोक एकत्र छान नांदतात तेही असतं, पण या वेगळ्या आपल्यापासून खूप भिन्न प्रकृतीच्या मंडळींशी जुळवून घेत असताना किंवा त्यांच्याबद्दल आपण त्यांच्यासोबत राहत असताना प्रत्येक वेळेलाच असं होत नाही की आपलं छानच जुळून आलं. काही काही वेळेला त्याच्यामुळे आपलं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे मातीच्या भांड्याने जी वैचारिकता दाखवली, जो विचार केला, मला वाटतं तो आपणही आपल्या आसपासची माणसं निवडताना केला पाहिजे. एखादी व्यक्ती भिन्न प्रकृतीची आहे म्हणजे ती वाईट आहे असं बिलकुलच होत नाही, पण त्याचा आपल्याला काय, त्याचा त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं, त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करणं हे मात्र तितकंच गरजेचं आहे. बरोबर की नाही? आणि याच नोटवर आपण थांबत आहोत वंदन कार्यक्रमापुरतं. मंडळी, थोड्याच वेळात आपण दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकणार आहोत FM रेनबोवर, आणि त्यानंतर 6 बातमीपत्र ऐकल्यानंतर पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबोवर रेनबो फंडे या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा FM रेनबो प्रसारण सेवा.

गुणगुणलं नक्की, जाणून घेणार आहोत. पण त्याआधी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त जाणून घेणं तर गरजेचंच आहे. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 33° सेल्सिअस, किमान तापमान 26° सेल्सिअस. सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 32° सेल्सिअस आणि किमान तापमान 26° सेल्सिअस. आर्द्रता 87%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि शहराच्या काही तुरळक भागांमध्ये सौम्य स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपेक्षित कमाल तापमान 31° सेल्सिअस आणि अपेक्षित किमान तापमान 25° सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता कोणतीही सूचना नाही. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा. सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही तुरळक भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. रेनबो फंडे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: तेव्हा ना आपल्या लक्षात आलं असेलच, दोन गाणी ऐकल्यानंतर आपले चाणाक्ष श्रोते लगेचच विषय हुडकून काढतात. आणि आजचा दिनविशेष जर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर निश्चितच आपल्या कार्यक्रमाचा विषयही कळला असेलच आपल्याला. ये हृदयीचे ते हृदयी आपण नेहमीच या संवादातनं साधत असतो आणि याच हृदयाची भाषा उलगडणारा आजचा दिवस अर्थात आज आहे जागतिक हृदय दिवस. आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण या जागतिक हृदय दिनाबद्दल बोलत असताना हृदयाशी निगडीत अनेकविध पैलू अनेक गोष्टी आपण उलगडून पाहणार आहोत. छान छान गाणी हृदयाशी जोडलेली ती सुद्धा ऐकणार आहोत. एक छोटासा आपण व्यावसायिक विराम घेऊया आणि त्यानंतर पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: FM रेनबो 107.1 MHz आणि रेनबो फंडे या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत मंडळी। आपल्या जन्मापासून ते आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत एकही सुट्टी न घेता, एकही रजा न मागता आपल्या शरीरासाठी सतत काम करणारा अवयव कोणता? आपलं हृदय। आणि आपण झोपतो, हृदय जागं असतं। आपण धावतो, हृदय वेग वाढवतं। आपण घाबरतो, हृदयाची धडधड वाढते। आपण प्रेमात पडतो, आपल्याला वाटतं आपलं हृदय कोणीतरी चोरीला नेलं। या सगळ्या वेगवेगळ्या पैलूंना सामावणारा आजचा दिवस, अर्थात 29 सप्टेंबर, जागतिक हृदय दिवस। हा दिवस अर्थातच साजरा जो केला जातो, वर्ल्ड हार्ट फेडरेशन यांनी हा सुरुवात केली हा दिवस साजरा करायला। आणि हृदयविकार किंवा जे काही बाकीचे आजार या हृदयाशी जोडलेले आहेत त्यांच्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आजच्या दिवसाची संकल्पना पुढे नेण्यात आली। वर्ष 2000 साली पहिला जागतिक हृदय दिवस साजरा केला गेला 24 सप्टेंबरला। मात्र त्यावेळी त्याची तारीख ही सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारची अशी होती। पुढे जाऊन हा दिवस बदलला गेला आणि 2011 पासून आपण जागतिक हृदय दिवस दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा करतो आहोत। अर्थातच हा एकच दिवस नाही तर वर्षातल्या प्रत्येक दिवशी ही आठवण स्वतःला करून देण्याची गरज आहे की आपल्यासाठी कुणीतरी सतत धडधडतंय, आपल्यासाठी कुणीतरी सतत काम करतंय। आपण आपल्या या सतत धडधडणाऱ्या मित्रासाठी काय करतो, आपण त्याची कशी काळजी घेतो, हां याबद्दलच जागरूकता निर्माण करणारा आजचा हा दिवस आहे, अर्थातच जागतिक हृदय दिवस। आणि या वर्षीची जी संकल्पना आहे ती खूप महत्त्वाची आहे, डोंट मिस अ बीट। म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की हृदयाचा ठोकाच चुकला तर नका चुकवू, डोंट मिस अ

वेट हृदयाचा ठोका चुकवू नका, ही आहे 2026 ची संकल्पना. या संकल्पनेबद्दल थोडंसं बोलणार आहोत, पण त्याहीपेक्षा हृदयाचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. एक सुमधुर गीत आपल्यासाठी आशा भोसले यांच्या स्वरात FM रेनबोवर.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि जी मी आपल्याला यावर्षीची संकल्पना सांगितली डोंट मिस अ बीट, हृदयाचा ठोका चुकवू नका, तर त्यामध्ये तीन गोष्टींवर सगळ्यात जास्त भर दिलेला आहे वर्ल्ड हार्ट फेडरेशनने. स्वतःमधली लक्षणं ओळखा, हृदयाशी संबंधित काही लक्षणं स्पष्ट असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर आपल्या हृदयाचं संरक्षण करा, नियमित हालचाल, योग्य आहार, धूम्रपान टाळणं आणि आरोग्याची नियमित तपासणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कृतीविषयी जागरूक रहा. म्हणजे हृदयाचं आरोग्य हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित विषय नाही आहे. संपूर्ण आरोग्य व्यवस्था किंवा समाज यामध्ये या हृदयाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. हृदय जितकं ठणठणीत तितकं समाज सुद्धा निरोगी. तर त्यामुळे 2026 या संकल्पनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर भर दिलेला आहे. आणि त्याच्यामागचं कारण असं आहे की वर्ल्ड हार्ट फेडरेशनने जे सांगितलेलं आहे की कार्डिओवॅस्क्युलर डिसीज जो हृदयाशी संबंधित आहे त्यामुळे दरवर्षी जवळपास 20 दशलक्षांहून अधिक लोकांचे मृत्यू होत असतात. आणि त्यामुळेच आपण आपल्या हृदयाकडे जरा बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आजचा हा दिवस आहे. अर्थात आपल्या हृदयाबद्दलच्या अनेक गोष्टी

0: त्या गमतीशीर आहेत किंवा गमतीशीर म्हणत असताना आपल्याला अवाक करणारे आहेत की कसं एक मशीन बसवलेलं आहे बाबा आतमध्ये हे निर्मिकाने की ज्यामुळे इतकं सगळं काय काय काय काय होत असतं. ना साधारणपणे असा एक विचार केला जातो की हे सगळं जे काही हृदय वगैरे आणि काळजी वगैरे सगळं जे काही आहे ना ते सगळं ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. अजिबात नाही. हा अगदी जन्माला आलेल्या छोट्या बाळापासून ते सगळ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. आता या संकल्पनेबद्दल बोललो, जागरूकतेबद्दल बोललो, हृदयाशी जोडलेल्या काही इंटरेस्टिंग गमतीशीर गोष्टी आणि काही निरीक्षणं ती सुद्धा मांडायची आहेत आपल्यासाठी या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रेनबो फंडे, जो आपण ऐकत आहात FM रेनबोवर 107.1 MHz. आपल्या FM रेनबोची जी टॅगलाईन आहे म्युझिकली युअर्स आणि सुरीली धडकन असं सुद्धा आपण आपल्या काही वाहिन्यांसाठी म्हटलेलं आहे. तर खरं आहे ना की म्हणजे आपल्या हृदयाचं आरोग्य छान ठेवण्याचं काम हे संगीत सुद्धा करत असतं. बऱ्याचदा अत्यंत आपण घाबरलेले असताना, खूप चिंताग्रस्त असताना सुंदर सूर कानांवर पडतात आणि हृदयाची जी वाढलेली धडधड धडधड धडधड असते ती कुठेतरी पुन्हा जाग्यावर येते. तर ह्या सगळ्या संदर्भात हृदय नेमकं काय बरं काम करत असतं जाणून घेऊया. पण एक छोटासा व्यावसायिक विराम पुन्हा एकदा आपल्यासाठी FM रेनबोवर आणि त्यानंतर एक सुंदर गाणं आपल्यासाठी मी घेऊन आले आहे, ते ऐकूया आणि पुन्हा बोलूया जागतिक हृदय दिनानिमित्त या विशेष कार्यक्रमात.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेव

नमस्कार, मी अजित कडकडे. आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

आणि त्यामुळे हा बोध आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे की ते आपल्यासाठी अखंड अविरत कार्य करत आहे. कोण? हृदय. तर त्यामुळे त्याची काळजी आपण सुद्धा घ्यायलाच हवी, नाही का? आपल्याला कर्नल प्रभाकर सामंत यांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये घडलेली ही गोष्ट आहे की एका सैनिकाला डाव्या बाजूला गोळी लागली आणि त्यामुळे डॉक्टरांना खात्री होती की आता हा जगणं शक्यच नाही. पण प्रत्यक्षात ती व्यक्ती पुन्हा तो त्या धक्क्यातनं किंवा त्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर आली आणि त्यावेळेला लक्षात आलेली गोष्ट की त्या व्यक्तीचं हृदय डावीकडे नव्हतं, ते उजवीकडे होतं. ही गोष्ट अर्थातच अगदी ज्याला आपण दुर्मिळातली दुर्मिळ असं म्हणतो ना, त्यातली घटना. सगळ्यांचंच हृदय हे डावीकडे असतं, पण अशी काही मंडळी आहेत की ज्यांचं हृदय उजवीकडे असतं. त्याच्याबद्दल जे नेहमी म्हटलं जातं ना की दो द हार्ट इज ॲट द लेफ्ट इट्स ऑलवेज राईट, म्हणजे तुमच्या मनाचं आहे का? कारण जरी हृदय डावीकडे असलं, अर्थात ते मराठीत त्याचं शब्दशः भाषांतर नाही होऊ शकत, पण ते लेफ्टला असलं तरीसुद्धा ते नेहमी राईट असतं. अर्थातच आपल्या हृदयाची गोष्ट, आपण सगळेजण हृदय ही गोष्ट फारच ज्याला आपण म्हणतो ना भावनिकतेशी जोडतो, पण प्रत्यक्षात हे अफाट काम करत असतं आपल्यासाठी. आणि हे मी सांगणार याकरता आहे की मग आपल्या लक्षात यावं की हा अवयव किती काम करतो आहे आपल्यासाठी, आपण त्याची काळजी घेऊया. कारण की एका मिनिटात सरासरी 72 वेळा आपलं हृदय धडकतं. काही मंडळींचे हार्टबीट्स खूप जास्त असतात, माझे आहेत, म्हणजे माझे हार्टबीट्स हे 72 वगैरे कधीच नाही, ते नेहमी 100-110 पर्यंत असतात. आणि त्याच्यावरती डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की जी माणसं फार काही गोष्टींच्या बाबत एक्साइटमेंट त्यांची लेवल ज्यांची जास्त असते, ती मंडळी अशा प्रकारचा त्रास त्यांना होतो. हे खूप धोकादायकही असू शकतं. ह्याचं कारण असं की आपण हृदयाला पळवतोय ना, म्हणजे बाकीच्यांसाठी ते सरासरी एका मिनिटात 72 वेळा धडकत असेल आणि तुमच्यासाठी ते 100 वेळा धडकतंय, तर मग त्याला जास्त काम करायला लावताय. तर हाही एक भाग आहे की ज्यांना असा त्रास आहे, त्रास म्हणण्यापेक्षा सुद्धा अशी ज्यांच्या स्वभाव शरीराची प्रवृत्ती आहे, त्या मंडळींनी अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. आपलं हृदय एका दिवसात 1,00,000 वेळा आणि वर्षभरात सुमारे 3.7 कोटीपेक्षा जास्त वेळा धडकत असतं. बघा इतकं सगळं करतंय तुमच्यासाठी ते, तर त्यामुळे त्याची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे. आणि आजच्या फक्त जागतिक हृदय दिनाच्या दिवशी नाही, वर्षाचे पूर्ण जेवढे दिवस आहेत तेवढे सगळे दिवस 24 तास अविरत त्याचा विचार आपण करायला हवा. अजून खूप इंटरेस्टिंग काही गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला सुद्धा. तुम्ही सुद्धा काही काही तुम्हाला माहिती असलेल्या मजेशीर गोष्टी, छान निरीक्षण आमच्यापर्यंत पोहोचवत आहात FM रेनबोवर 107.1 MHz. तुम्ही जर त्याला खूप छान साथ दिली ना, तर तेही तुम्हाला आरोग्यमय प्रतिसादही देईल, हे लक्षात ठेवा. कोण? आपलं हृदय.

नक्कीच ते आपल्याला साथ देईल जर आपण त्याच्यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या करणं गरजेचं आहे त्या करू. आपल्याकडे ना बऱ्याचदा हृदयाशी जोडलेल्या अनेक गोष्टी ज्या महत्त्वाच्या मानल्या जातात त्याच्यामध्ये प्रेम ही भावना आणि हृदय यांचं नातं खूप घट्ट मानलं गेलेलं आहे की त्याने माझं हृदय चोरलं. मन आणि हृदय याच्यातही बऱ्याचदा गोंधळ होत असतो कारण मन ही एक अशी अदृश्य गोष्ट आहे, हृदय ही प्रत्यक्षात खरीखुरी असणारी गोष्ट आहे. तर ह्या हृदयाचं नातं हे प्रेमाशी जे काही जोडलं गेलेलं आहे आपल्याकडे पुराण काळापासून किंवा वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींमध्ये हे नातं जोडलं गेल्यामुळे बऱ्याचदा त्याच्यात गोंधळ काय होतो की मेंदू जो आहे ना आपला ते बरेच सारे निर्णय मेंदू घेत असतो, त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याला आवडली बरोबर तर आपण ते काम मेंदूने केलेलं आहे असं मानण्याऐवजी ते हृदयाचं काम आहे असं मानतो. गंमत माहिती आहे का, सगळ्यात मोठं हृदयाचं वैशिष्ट्य माहिती आहे का, मेंदूकडनं आदेशाची गरज बाकीच्या सगळ्या अवयवांना लागते. म्हणजे मला आता खाज आली तर मी आता हाताने खाजवते तर त्याच्यासाठी मेंदू तुम्हाला सूचना देतो की हां आता इथे काहीतरी चावलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही तुमच्या बोटांनी इथे खाजवा. पण हृदयाची स्वतःची अशी एक विद्युत प्रणाली ज्याला आपण इलेक्ट्रिक सिस्टीम असं म्हणू शकतो तर ती असते आणि त्यामुळे मेंदूवर अवलंबून नाही आहे हृदय. ही सगळ्यात गमतीची गोष्ट आहे हृदयाच्या बाबतीत. आणि मग आता आपल्या लक्षात येतं की बऱ्याचदा असं आपण सांगतो ना की तू हृदयाने निर्णय घेऊ नकोस, तू मेंदूने निर्णय घे, तर त्या दोघांमध्ये कनेक्शन असायला हवं टेक्निकली, पण ते नसतं बऱ्याचदा. कारण जी गोष्ट मेंदूला पटते ती हृदयाला पटत नाही आणि जी गोष्ट हृदयाला पटते ती मेंदूला पटत नाही, हा सगळ्यात मोठा तिढा आहे. सगळ्या गोष्टी सरळ सोप्या असतील तर काय अर्थच उरत नाही ना आयुष्याला. तर त्याच्यामुळे म्हणजे हे आपण जे म्हणतो ना की हा दोघांमधलं हे द्वंद्व मेंदू आणि हृदयामधलं ते खरं आहे कारण की मेंदूवर अवलंबून नाही आहे हृदय, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणि त्यामुळे शरीरापासून ते बाहेर काढलं तरी काही वेळ ते स्वतःहून धडकणं सुरू ठेवू शकतं, त्याचं कारण हे आहे. असो हा सगळा वैज्ञानिक भाग झाला, पण त्याचा आपल्या वर्तनाशी किती जवळचा संबंध आणि संदर्भ येतो हे लक्षात येत आहे का तुमच्या? आपल्याला रवींद्र कुडाळकर यांनी माय हार्ट इज बीटिंग या गाण्याची आठवण करून दिली. निशिकांत जोशी यांनी खूप मस्त गोष्ट सांगितली आहे की समस्त जी बायपासकर मंडळी आहेत ना त्यांना जितकं हृदयाचं महत्त्व जाणवतं तितकं दुसरं कोणालाच जाणवत नसेल. कारण आताच्या काळामध्ये ना डॉक्टर इतकं सगळं आपल्याला स्पष्ट करून सांगतात. पूर्वीच्या काळीही असतील काही मंडळींना त्रास वगैरे, मी असं नाही म्हणत नाही, पण आता ते आपल्याला सगळं दिसतं ना की असं असं आहे, ह्या ह्या सगळ्या वाहिन्या आहेत, ह्या ब्लॉक आहेत वगैरे वगैरे, मग कळतं की अरे ह्याची अजून काळजी घ्यायला हवी होती. ठीक आहे, नंतर जेव्हा ते पूर्ण असं नवीन चकचकीत बनवून जेव्हा डॉक्टर तुम्हाला देतात बायपास नंतर तेव्हा मला वाटतं की आपल्याला त्याची खरी किंमत कळलेली असते. तर ही किंमत कळण्यासाठी बायपासकर होण्यापेक्षा त्याची आधीच आपण काळजी घ्यायला सुरुवात करूया, हाच आजच्या दिवसाचा महत्त्वाचा संदेश. आणि आता यानंतर ज्या गाण्याची वाट बघता आहात तेच गाणं आपल्यासाठी. FM रेनबोवर जागतिक हृदय दिवस साजरा करतोय आपण आज FM रेनबोवर.

1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव

0: व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार

0: नमस्कार, मी रवींद्र साठे. आपण ऐकत आहोत आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आनंद घेत राहा.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा, आणि आपण आज हृदय दिन विशेष कार्यक्रम करत आहोत. अर्थात आपलं हृदय, आपला हा हृदय दिवस जो आहे तो हृदय दिन राहावा, हृदय दिन होऊ नये ह्याची काळजी आपण घ्यायलाच हवी. या हृदयासाठी आपण कितीतरी अर्थी वेगवेगळे समानार्थी शब्द वापरत असतो. आपण त्याला काळीज हा शब्दसुद्धा अनेकदा वापरला जातो, किंवा हृत हा शब्दसुद्धा अनेकदा वापरला जातो. हृता हे नाव आपण ऐकलं असेल, तर हृतामध्ये अनेक जण तो रू ऋषीतला काढतात, तर ते हृता हृदयाशी निगडीत असं आहे. आणि म्हणीसुद्धा किती आहेत हृदयाशी जोडलेल्या. हृदय हेलावून गेलं, हो माझं हृदय भरून आलं, हृदयात त्यांनी घर केलं, हृदय पिळवटून निघालं, हृदयाला पीळ पडला माझ्या. आता मी माझं हृदय कोणाकडे बरं मोकळं करू? त्यांनी हृदयावर दगड ठेवून सगळ्या गोष्टी केल्या. तर ह्या सगळ्या हृदयाशी जोडलेल्या काही म्हणी, काही वाक्प्रचार, ह्या सगळ्यांचा उल्लेख करत असताना आपल्या अनेक श्रोत्यांनी हे आज मान्य केलेलं आहे की ही गोष्ट अगदी खरी आहे, की हृदयाची काळजी ज्या प्रमाणात आपल्याला घ्यायला हवी असते ती आपण घेत नाही, आणि मग कुठला तरी असा आजार झाल्यानंतर आपण त्याच्या मागे धावायला लागतो. आता केवढं मोठं काम करतं हृदय आपल्यासाठी. जवळपास दररोज 2000 गॅलन, म्हणजे 7570 लिटर, हा एवढं रक्त आपल्या शरीरात पंप करण्याचं काम हे हृदय आपल्यासाठी करत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सतत ते धडधडत असतं, दमतही असेल ते, नाही का? हत्तीचं हृदय किती आहे? 11-13 किलो इतक्या वजनाचं आहे. आणि ब्लू व्हेल जो मासा आहे त्याचं हृदय एका लहान कार एवढं जवळपास असतं. म्हणजे बघा ना, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आकारमानाप्रमाणे आपल्याला हृदयाचा आकार मिळालेला आहे. प्रौढ माणसाचं हृदय साधारणपणे दोन्ही हातांची मूठ जोडल्यावर जो आकार निर्माण होतो तेवढ्याच आकाराचं असतं. आणि वजन 250-300 ग्रॅम. वजनात आपण त्याचं मोजमाप करूच शकत नाही, कारण वजन काहीही असून दे, पण काम जे त्याचं आहे, म्हणजे एकही क्षण असा नाही ना. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काही माणसं आपल्या सोबत असतात, काही वेळेला ती नसतात, आपल्यापासून दूर राहतात का, आपल्या खूप जवळ असतात, पण हा अवयव असा आहे ना की जो सतत आपल्या सोबत असतो, धडधडत असतो, काही वेळेला आपल्या हृदयाची धडधड वाढवतो, काही वेळेला इतका तो शांत होतो, एक शांत अनुभव घेतल्यानंतर शांतही होतो. तर त्यामुळे या अवयवाशिवाय आपल्या दिवसाची, आपल्या आयुष्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि म्हणूनच आज हा प्रपंच जागतिक हृदय दिनानिमित्त या हृदयाबद्दल बोलण्याचा. बरेच साऱ्या मेसेजेसमधनं अनेकांनी त्यांच्या हृदयाबद्दलच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, काहींनी गाणीसुद्धा आपल्याला कळवलेली आहेत. तर त्यामुळे

छान छान वाटतंय. तुम्ही सगळेजण तुमच्या हृदयाची काळजी घ्यायला अत्यंत उत्सुक आहात हे बघून बरं वाटतं आहे. आणि हां, बऱ्याच जणांनी सांगितलंय की माझं हृदय आता माझ्यापाशी नाहीच, ते माझ्या पत्नीपाशी गेलेलं आहे. अविनाश दिवेकरांनी आपल्याला कळवलेलं आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत हा पोएटिक वगैरे सगळा भाग तितकाच महत्त्वाचा. आणि तुम्ही सगळ्यांनी ज्या गाण्याची फरमाईश केलेली आहे तेच गाणं कार्यक्रमाच्या पूर्वार्धाच्या शेवटी ऐकवणार आहे मी आपल्याला. जाता जाता एवढं मात्र नक्कीच सांगावं असं वाटतं की आपल्यासाठी कार्यरत असणाऱ्या या अवयवाची काळजी घेण्यासाठी जे जे तुम्हाला योग्य वाटतं, जे जे तुम्हाला वाटतं की मी माझ्या हृदयाच्या काळजीसाठी करायला हवं, आपल्या काही श्रोत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हेही कळवलेलं आहे की बऱ्याच साऱ्या वाईट सवयी या विशिष्ट वयामध्ये केल्यानंतर त्याचे परिणाम जेव्हा प्रौढ झाल्यावर भोगावे लागतात त्यावेळेला आपण आपल्या हृदयाबरोबर खूप मोठा अन्याय केला, ही टोचणी लागून राहते असंही अनेकांनी कळवलंय. तर चला यानिमित्ताने एक संकल्प करूया की ज्या ज्या अशा सवयी ज्या आपल्या हृदयासाठी घातक आहेत त्या थोड्याशा बाजूला ठेवून जे जे त्याच्यासाठी सकारात्मक करता येईल ते करूया, म्हणजे ते आपल्याला छान साथ देईल आणि आपणही त्याला उत्तम तसा आपण साथ देऊ त्याला आणि तो छान प्रतिसाद ते हृदय आपल्याला देईल. पुन्हा एकदा जागतिक हृदय दिनाच्या खूप साऱ्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि आपल्या आवडीचं गाणं तुम्हा सगळ्यांसाठीच. तुमच्या मनातला वसंत हृदयातला असाच फुलता राहो, त्या वसंताला कधीही पानगळ न लागो या शुभेच्छांसह पूर्वार्धापुरतं थांबूया आणि उत्तरार्धासाठी लगेचच भेटूया या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz.

आणि आता यानंतर आपण ऐकणार आहोत आपली दैनंदिन मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन डॉक्टर विज्ञापना गोकर्ण. लेखन आणि निवेदन डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर यांचं.

श्रोते हो नमस्कार. वाईट विचार करणारा तो दुर्जन आणि चांगला विचार करणारा तो सज्जन. जो स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दलही वाईट विचार करतो त्याच्या दुर्वचनांनी अनेकदा मन दुखावलं जातं. मनाला भेदून टाकणारी अशी बोलणी जिव्हारी लागतात. म्हणूनच प्रस्तुत सुभाषितात कवीने दुर्जनांच्या कटुवचनांची तुलना साक्षात हालाहल विषयाशी केली आहे. कवी म्हणतो, अहमेव गुरुसुदारुणानां इति हालाहलमास्मतात दृप्यः.

ननु सन्ति भवादृशानि भूयो भुवनेस्मिन् वचनानि दुर्जनानां. दुष्ट बोलण्याने प्रचंड निराश आणि दुःखी झालेला कवी हालाहल विषाला म्हणतो, बा हाला हाला, तू समुद्र मंथनातून बाहेर आलास. तू अत्यंत घातक आणि श्रेष्ठ प्रतीचं विष आहेस, पण सगळ्या वाईट विषांमध्ये मीच श्रेष्ठ आहे असा गर्व अजिबात करू नकोस. का बरं? तर तुझ्यासारखीच अत्यंत उन्मत्त आणि हृदय भेदून टाकणारी दुर्जनांची पुष्कळ बोलणी या जगात अजूनही आहेत. समुद्र मंथनातून जे जे बाहेर आलं त्या प्रत्येक गोष्टीला रत्न असं म्हटलं गेलं. प्रत्येक जातीतील किंवा प्रत्येक प्रकारातील जे उत्तम असतं त्याला रत्न ही संज्ञा प्राप्त होते. सर्व विषांमध्ये श्रेष्ठ असलेलं विष म्हणजे हालाहल किंवा काळकूट. परंतु या सर्वश्रेष्ठ विषाने सुद्धा आपल्या विषारीपणाचा गर्व करू नये असं कवी म्हणतो. कारण दुर्जनांची कटू आणि विषारी वचनही हालाहलापेक्षा कमी नाहीत. दुर्जनांची बोलणी एखाद्या विषासारखी मनावर आघात करतात आणि त्याचा प्रचंड त्रास होत राहतो. विष शरीराला इजा करतं, पण दुर्वचनं मनाला जखम करतात. अशा शब्दांमुळे समोरच्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण होतं, तिची उमेद नाहीशी होते आणि आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच कवीने हालाहलाची तुलना दुर्जनांच्या वचनांशी केली आहे. या सुभाषितातून आपण कुणासाठी सुद्धा दुर्वचनं वापरताना खूप विचार केला पाहिजे हा संदेश मिळतो. आपल्या शब्दांचा दुसऱ्यावर काय परिणाम होईल याचा विचार केला तर आपल्या मुखातून असे वाग्बाण निघणारच नाहीत. नेहमी सर्वांशी चांगलं प्रेमाने आणि विचारपूर्वक बोलावं, कारण शब्दांमध्ये दुखावण्याचीही शक्ती आहे आणि आधार देण्याचीही शक्ती आहे. अहमेव गुरुस्सदारुणानां

0: आताच आपण ऐकलात सुभाषित गुंजनम या आपल्या दैनंदिन मालिकेचा आजचा भाग. याचं लेखन आणि निवेदन केलं होतं डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आणि आता यानंतर ठीक 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. या बातमीपत्रानंतर लगेच भेटूया या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz. ऐका, ऐकवत रहा.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान करणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामे करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट. चाकण हिंजवडीतली वाहतूक आणि नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मंजुरी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 3 ऑक्टोबरपासून नियोजित 3 परीक्षा लांबणीवर. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्यात येणार असून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहानही राज्याचा दौरा करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रीय कृषी संमेलनात चौहान यांनी स्वतः काल ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन पाण्याच्या उपलब्धतेवर आधारित असावं, तसंच प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी आणि जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी असं चौहान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय कृषी संमेलनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळावी यासाठी अचूक पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिली. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांना NDRF, SDRF आणि पीक विम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी नुकसानाचे पंचनामे अचूक होणं आवश्यक असून त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे मदत मिळू शकते असंही बावनकुळे यावेळी म्हणाले. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काढलेल्या आदेशामध्ये अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा आरोप करत लातूरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. तर नाशिक जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांना दुष्काळाच्या ट्रिगर 1 मधून वगळल्याचा आरोप करत काल महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. दुष्काळ निवारणासाठी आगामी 8 ते 9 महिन्यांचं ठोस नियोजन सुरू असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीनं पाठपुरावा केला जाईल असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितलं. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. त्यासाठी 58 प्राधान्य प्रकल्प, 9 ते 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 15 ते 20 लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचं नियोजन करण्यात आलं आहे असंही ते म्हणाले. नीती आयोगाच्या ग्रोथ हब उपक्रमाअंतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राच्या सर्वंकष विकास आराखड्याचं सादरीकरण काल फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय त्यावेळी ते बोलत होते. नीती आयोग, राज्य शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांनी नागरिक, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक संघटनांशी व्यापक चर्चा करून हा आराखडा तयार केला आहे. चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य सुधारणांसाठी 1400 कोटी रुपयांच्या आराखड्याला, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित 426 कोटी रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीत या आराखड्याचं सादरीकरण केलं. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. चाकण आणि हिंजवडीतील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपासून काम सुरू करण्याचं नियोजन असल्याचंही डुडी यांनी यावेळी सांगितलं. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2000 रुपयांवरील यूपीआय व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात एमडीआर लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं एमडीआर बाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठानं दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया बांधकाम क्षेत्रात बदल घडवून आणणाऱ्या रेरा संस्थेविषयी.
1: 2016 पूर्वी घर खरेदी करणाऱ्या लोकांच्या हिताची कुठलीच नियमावली देशात अस्तित्वात नव्हती. सरकारी परवाने मिळवण्याआधीच सदनिका विकणं, एका प्रकल्पाचे पैसे दुसऱ्याच प्रकल्पासाठी वापरणं आणि इमारतींचं काम रखडणं या सामान्य बाबी समजल्या जात होत्या. ग्राहकांनी कायद्याचा आधार घ्यायचा म्हटलं तर न्यायासाठी वाट पाहण्याचा काळ इमारत पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्तच असायचा. 2016 मध्ये स्थावर मालमत्ता नियंत्रण आणि विकास कायदा मंजूर झाला आणि या कायद्याअंतर्गत स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण म्हणजेच रेराची स्थापना करण्यात आली. या कायद्यानुसार एकही सदनिका विकण्याआधी बांधकाम प्रकल्पाची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं. सदनिकेसाठी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांमधील 70% रक्कम वेगळ्या खात्यात जमा करून ती फक्त त्या प्रकल्पासाठी खर्च करण्याचा नियम करण्यात आला. ग्राहक आणि विकासक यांच्यातील विवाद सोडवण्यासाठी निश्चित कालावधी ठरवण्यात आला. या सर्वाचा परिणाम म्हणजे ग्राहकांच्या हक्कांना पहिल्यांदाच वैधानिक संरक्षण मिळालं. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: एल निनोच्या परिणामामुळे यंदा कास पठारावरचा फुलांचा हंगाम नेहमीपेक्षा आधीच संपत आहे. याविषयी माहिती देताना उपवनसंरक्षक अमोल सातपुते म्हणाले,
2: सुरुवातीला चवर, तेरडा, आबोलीमा, निलीमा, सीतेशासव, धनगरी फेटा अशा विविध प्रकारची फुलं चांगल्या प्रकारे फुलली होती, परंतु साधारणपणे एल निनोचा इफेक्ट असल्यामुळे साधारण 3 आठवड्याचा पावसाचा खंड पडला आणि त्यामुळं ह्या फुलांची रोपटी चांगल्या पद्धतीनं वाढू शकली नाहीत आणि आता ऊन वाढत असल्यामुळं फुलं कोमेजत आहेत आणि साधारणपणे फुलांचा बहर 50% आलेला आहे. म्हणून सातारा विभागाने असा निर्णय घेतलाय की 5 ऑक्टोबर 2026 रोजी हा हंगाम थांबवण्यात येत आहे आणि ऑनलाईन बुकिंग 5 ऑक्टोबरपर्यंतच असणार आहे आणि त्यानंतर पर्यटकांची गैरसोय होऊ नये किंवा त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून कास पुष्प पठार हंगाम 2026 हा 5 ऑक्टोबर 2026 पर्यंतच असणार आहे.
0: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या 3 ऑक्टोबरपासून नियोजित असलेली राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि अराजपत्रित पदांसाठी महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2026 या 3 स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत. एसआयआर प्रक्रियेत नावं वगळल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काल राज्यात ठिकठिकाणी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात आलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही एसआयआरची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची मागणी केली आहे. जपानमध्ये नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी आणखी 8 पदकं मिळवली. एकंदर 45 पदकांसह भारत पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुणे शहराच्या काही भागात काल संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातही काल दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात शिरलेलं पुराचं पाणी ओसरलं असून भामरागड आलापल्ली मार्गावरची वाहतूक काल रात्री सुरू करण्यात आली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह

0: कोकणासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान देशासह संपूर्ण महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास संपण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान करणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामे करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट. चाकण आणि हिंजवडीतील वाहतूक आणि नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मंजुरी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 3 ऑक्टोबर पासून नियोजित 3 परीक्षा लांबणीवर. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकर इतिहास. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.
4: जी हां.

अरुण दाते यांचा स्वर FM रेनबो वर 107.1 MHz वर. आणि मंडळी, आज दिनविशेषामध्ये जागतिक हृदय दिनाबद्दल आपण बोललोच, पण एका व्यक्तिमत्वाबद्दल मला खास आपल्याला सांगायचं आहे. त्यांचा आज स्मृतिदिन आहे, रुडॉल्फ डिझेल. आणि त्यांच्याबद्दल याकरता सांगायचं आहे की आपण बऱ्याचदा गाडीमधलं इंधन म्हणून आपण डिझेल वापरतो, पण डिझेल हे नाव हे एका कुठल्या व्यक्तिमत्वाशी जोडलेलं आहे हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं. रुडॉल्फ डिझेल, फ्रान्समधल्या पॅरिस शहरात त्यांचा जन्म झाला. आई वडील जर्मन वंशाचे होते, ते पॅरिसमध्ये स्थायिक झाले होते. आणि फ्रान्स आणि प्रशियन जे युद्ध झालं त्या काळात त्यांचं कुटुंब लंडनला आणि नंतर जर्मनीमध्ये गेलं. लहानपणापासून रुडॉल्फ यांना यंत्रशास्त्राची विलक्षण आवड होती. इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी म्युनिक इथून पूर्ण केलं. आणि त्यांना सतत एक ओढ होती की वाफेच्या इंजिनापेक्षा जास्त कार्यक्षम आणि कमी ऊर्जा वाया घालवणारं एखादं अशा पद्धतीचं इंधन आपण तयार करावं. 1892 त्यांनी ते बनवलं, त्याचे पेटंट त्यांना मिळालेत. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जे वेगवेगळे प्रयोग केले, तर शेंगदाण्याच्या तेलासारख्या वनस्पती तेलाचा वापर करूनही हे इंधन बनवता येऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं होतं. त्यांनी हे जे बनवलं इंधन आता डिझेल, त्यामुळे इंजिन क्षेत्र असेल, वाहतूक क्षेत्र, उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र, इथे प्रचंड मोठी क्रांती झाली. आणि जास्तीत जास्त भार सहन करणं हे त्यामुळे ह्या इंधनामुळे शक्य झालं. त्यांना प्रचंड व्यावसायिक यशही मिळालं, सन्मानही मिळाला. आणि समुद्रातनं प्रवास करत असताना आजच्याच दिवशी 29 सप्टेंबर 1913 अतिशय गूढ पद्धतीने रुडॉल्फ डिझेल यांचा मृत्यू झाला. आणि इंग्रजी म्हणजे इंग्लिश चॅनल ज्याला आपण म्हणतो इंग्लिश खाडी, तर त्याच्यामध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. तर त्यांच्या मृत्यूबद्दल जरी गूढ असला तरी त्यांनी केलेलं आयुष्यभराचं कार्य किती महत्त्वाचं आहे आपल्याला हे माहीत नसतं. त्यामुळे ह्यापुढे जेव्हा डिझेल हा शब्द वापराल, कुठेतरी असा बोर्ड वगैरे बघाल, तेव्हा रुडॉल्फ डिझेल यांचं हे कार्य आपल्याला नक्कीच आठवत राहील आणि प्रेरणासुद्धा देत राहील. आपण ऐकत आहात FM रेनबो आणि रेनबो फंडे या कार्यक्रमात. यानंतर कारमध्येच चित्रित झालेलं, गाडीवर चित्रित झालेलं हे गीत जावयाची जात या चित्रपटातून आपल्यासाठी.

आशा आणि वर्षा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं FM रेनबोवर 107.1 MHz. बरं, आपल्या ह्या रेनबो फंडेच्या उत्तरार्धात तुम्हाला माहिती झालेलं आहे की रश्मी वारंग असल्यानंतर खादाडी तर होणारच, खाण्याबद्दल काही ना काही आपण बोलत असतो. पण आज मी ज्या पदार्थाबद्दल बोलणार आहे, काही जण पेला पेला भरून हा हे पेय पिण्याचा प्रयत्न करतात, पण ते पेलाभर पिण्यासाठी नाही आहे, ते आपल्याला पळीभरच घ्यायचं असतं. पंचामृताबद्दल मी बोलते. ह्याचं कारण असं की आपल्याकडे आपण श्रावण महिन्यापासून वेगळी व्रतं वैकल्य सगळी करत आलो. आता गणपती बाप्पांची पूजा झाली, त्यातसुद्धा पंचामृताचा वापर झालेला आहे. आणि आता पितृपंधरवडा आहे, नंतर नवरात्र येईल. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या कार्यांमध्ये हे पंचामृत बनवलंच जातं. गाईचं दूध, दही, तूप, मध आणि साखर, पाच पदार्थ त्यांच्यातनं हे पंचामृत बनतं. आणि 16 उपचार जे सांगितलेले आहेत देवाच्या पूजेतले, त्यातला हा एक महत्त्वाचा उपचार आहे, पंचामृत स्नान. आता स्वाभाविकपणे पंचामृतच का बरं, तर दूध दुभत्याने समृद्ध असा हा आपला भारत देश असल्यामुळे प्राचीन काळापासून दुग्धजन्य पदार्थ सगळे महत्त्वाचे होतेच. मला पडलेला प्रश्न असा होता की साखर तर खूप अलीकडची आहे, मग पंचामृतात आपण ही जी साखर घालतो ती नेमकी कशी आली? तर साखर नाहीच आहे मुळात पंचामृतामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये एकतर गुळ किंवा उसाचा रस हा पंच

पंचामृतात वापरला जायचा. मग त्याच्यात काही खास असे गुण असतात प्रत्येक पदार्थाचे. दूध शुभ्रता घेऊन येतं, आपलं आयुष्य तसंच निष्कलंक असावं. दही पावित्र्याचं प्रतीक आहे. तूप स्निग्धता आणतं. मध त्याला मधाला आपल्याकडे संस्कृतीमध्ये अमृताचा दर्जा दिलेला आहे. आणि साखर आणि गूळ त्यांचा गोडवा घेऊन येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असाव्यात याचं प्रतीक म्हणजे पंचामृत. आणि मग अशा सगळ्या गुणांनी युक्त आणि सिद्ध झालेलं जे पंचामृत आहे ते वापरताना एक श्लोक आवर्जून म्हटला जातो. पयोदधी घृतम चैव मधुच शर्करायुतम पंचामृतम मया नीतम स्नानार्थम प्रतिगृह्यताम. तुमचे जे काही तुमचं आराध्य आहे त्याच्या स्नानासाठी मी आता तुझ्या या स्नानासाठी मी हे सगळं घेऊन आलेलो आहे, त्याचा स्वीकार करावा. बरं, हे दुधाचं महत्त्व फक्त भारतातच नाही आहे, जगभरातल्या ज्या प्राचीन संस्कृती आहेत, ग्रीक संस्कृती आहे, इजिप्शियन आहे, रोमन आहे, ह्या सगळ्यांनी दुधाला आणि दुग्धजन्य पदार्थांना फूड ऑफ गॉड म्हणजे देवादिकांचं अन्न मानलेलं आहे. आणि त्यामुळे भारतासारख्या आपल्या देशात देवपूजेमध्ये या सगळ्या गोष्टींना जर स्थान मिळालं नसतं तर नवल होतं. सोमेश्वराच्या मानसोल्लास ग्रंथामध्ये काय उल्लेख आहे बघा. दूध प्यायच्या अगोदर ते तापवणं ही खास क्रिया होती. त्यासाठी विशेष भांडी वापरली जायची. भरपूर उकळून अर्ध भांड दूध उरल्यावर ते प्यायला पानपाक, त्यानंतर एक षष्ठांश दूध उरल्यावर घुटीपाक. मिठाई करण्यासाठी म्हणजे जो घुटीपाक म्हणजे आताच्या काळात आपण खवा म्हणू शकतो. त्यानंतर एक अष्टमांश भाग म्हणजे खवा, शर्करापाक. आणि या दुधामध्ये मग फळं फुलांच्या पाकळ्या घालून ते खाल्लं जायचं. बरं, रेडकू मोठं झालं की मगच म्हशीचं दूध पिण्यासाठी वापरलं जायचं. याच दुधाचं दही करायचेत. आणि अजिबात पाण्याचा वापर ज्यात ज्या दह्याला नाही, ज्याला मथित असं म्हटलं जातं, तर तेच या पूजेमध्ये वापरलं जायचं. आता एवढ्या सगळ्या गोष्टी करणं आताच्या काळात आपल्यासाठी शक्य नाही, पण तरीसुद्धा अत्यंत मनापासून भक्तिभावाने जे पंचामृत आपण बनवू तर ते आराध्यही आवडीने घेईलच आणि आपणही सगळ्यांना जे देतो पळीपळीने चमचा चमचा तर ते त्यांनाही आवडतं. मुळात पंचामृत आवडणं न आवडण्याची गोष्टच नाही आहे. ते कसंही झालं तरीसुद्धा ते तीर्थ म्हणून आपण घेत असतो. तर आसपास आपल्या सगळ्यांच्याच घरी कोणत्या ना कोणत्या प्रकारची कार्य सुरू असतात, त्यामुळे ह्या पंचामृताचा उल्लेख करावा असा वाटला. निमित्त आहे रेनबो फंडे कार्यक्रमाचं. आपण ऐकताय हा कार्यक्रम 107.1 MHz वर FM रेनबोवर.

0: साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोते हो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान. ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा आठवा भाग.
1: मूळच्या व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियमचं नाव या संग्रहालयाचे अध्वर्यू डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या निधनानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय असं ठेवण्यात आलं. या म्युझियममध्ये मुंबई शहराच्या विकासाचे टप्पे दाखवणाऱ्या अनेक दुर्मिळ वस्तू, नकाशे, पुतळे, अर्धपुतळे, पुस्तके इत्यादींचा खजिना आहे. प्रत्येक मुंबईकराने या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला भेट देऊन त्या ठिकाणी संग्रहित केलेल्या वस्तू पाहायलाच हव्यात. भाऊ दाजी लाड संग्रहालयामध्ये प्रवेशद्वारापाशीच उजव्या हाताला एका हत्तीचं मोठं दगडी शिल्प उभं असलेलं दिसतं. हा हत्ती मूळचा घारापुरी बेटावरचा. 16व्या शतकात घारापुरी बेटावर पोर्तुगीजांचं आगमन झालं. त्यांनी या ठिकाणी असलेल्या या हत्ती शिल्पावरून या बेटाला एलिफंटा म्हणायला सुरुवात केली. तेव्हापासून घारापुरी बेटाला एलिफंटा बेट हे नाव मिळालं. ते आजता गायत जनमानसात रूढ आहे.
2: हे बेट ब्रिटिशांच्या जेव्हा ताब्यात आलं त्यावेळी हा हत्ती अर्धा अधिक जमिनीत गाडला गेला होता. त्याचं डोकं आणि मान धडा वेगळी होऊन बाजूला पडली होती. शिल्लक राहिलेलं धड जमिनीत रुतू लागलं होतं. 1863 मध्ये जमिनीत संपूर्ण गाडलं जाण्याच्या बेतात असणारं हे शिल्प ब्रिटिशांनी वर काढलं आणि ते इंग्लंडच्या संग्रहालयामध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी क्रेन्स बोलावण्यात आल्या. पण शिल्पाच्या वजनाने क्रेनचे साखळदंड तुटून पडले. पुढे तो बेतच रहित करण्यात आला.
1: 1864 मध्ये बेटावरच्या गुंफांच्या संवर्धनाचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपवण्यात आलं. या खात्याच्या एका इंजिनियरने या दगडी शिल्पाचं खडीत रूपांतर करून ती रस्ते बांधणीच्या कामाकरिता वापरता येईल असा प्रस्ताव दिला. योगायोगाने सार्वजनिक बांधकाम खात्याचा हा दुष्ट मनोदय संग्रहालय समितीचे सचिव डॉक्टर जॉर्ज बर्डवूड यांच्या कानापर्यंत पोहोचला. बर्डवूड यांनी बिलकुल वेळ न दवडता त्यांचे मित्र आणि गव्हर्नरच्या सल्लागार मंडळाचे सदस्य असलेल्या मिस्टर विल्यम एडवर्ड फ्रियर यांच्या कानी हा प्रकार घातला आणि होऊ घातलेला विनाश वेळीच थांबवला. त्यासाठी बर्डवूड यांना प्रशासनातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रोषही पत्करावा लागला होता. पण त्यांनी कोणाच्याही विरोधाला न जुमानता या हत्ती शिल्पाचे भग्न अवशेष व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियम मध्ये हलवले.
2: पुढे बराच काळ हे अवशेष संग्रहालयाच्या आवारात तसेच पडून होते. संग्रहालयाचे क्युरेटर सेसिल बर्न्स यांच्या कारकिर्दीत या दगडी हस्ती शिल्पाचे भग्न अवशेष जोडण्याचं काम सुरू झालं आणि 1914 मध्ये नगरपालिका कमिशनर पी आर कॅडल

यांच्या पुढाकाराने एकसंध केलेलं हे शिल्प संग्रहालयाच्या प्रवेशद्वारात उभं करण्यात आलं. ते आजही तिथे आपल्याला पाहता येतं. ते नीट पाहूनच संग्रहालयामध्ये प्रवेश करा. आता संग्रहालय स्थापनेशी संबंधित काही व्यक्तींची थोडक्यात माहिती करून घेऊया. सुरुवात मौल्यवान हस्तिशिल्प वाचवणारे

0: बी बियाणं कोणत्याही वातावरणात टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेचं त्यांना ज्ञान होतं. त्यांचं या बाबतीतलं ज्ञान आणि कौशल्य पाहूनच 1858 साली स्थापन झालेल्या संग्रहालय समितीमध्ये त्यांना क्युरेटर पदावर नेमण्यात आलं होतं.
1: रॉयल एशियाटिक सोसायटी आणि राणीची बाग स्थापन करणाऱ्या हॉर्टिकल्चरल सोसायटीचे सचिव म्हणूनही ते काम पाहत होते. विख्यात पोर्तुगीज वनस्पतीशास्त्रज्ञ गार्सिया दी ओर्ता यांच्या पुस्तकाच्या त्यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतरामुळे त्यांना ब्रिटिश भारताचा गार्सिया दी ओर्ता असंही म्हटलं जात असे. भारतातल्या संस्थानिक आणि परदेशी प्रवाशांशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांमुळे त्यांनी संग्रहालयासाठी अनेक दुर्मिळ वस्तू मिळवून दिल्या होत्या.
0: 1855 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या पहिल्या वहिल्या संग्रहालयाचे सचिव डॉक्टर जॉर्ज ब्युइस्ट हे त्यावेळच्या द बॉम्बे टाइम्स या प्रतिष्ठित वृत्तपत्राचे संपादक होते. 1838 साली सुरू झालेल्या या वृत्तपत्राच्या संपादक पदाची धुरा सलग 18 वर्ष त्यांनी वाहिली होती. हेच वृत्तपत्र सन 1861 मध्ये द टाइम्स ऑफ इंडिया नावाने प्रसिद्ध होऊ लागलं.
1: बॉम्बे टाइम्सचे संपादक एवढीच डॉक्टर ब्युइस्ट यांची ओळख नव्हती, तर 1850 सुमाराला मुंबईत आलेल्या संस्था जीवनाच्या बहरामागे डॉक्टर ब्युइस्ट यांचा मोठा सहभाग होता. त्यावेळी मुंबईत स्थापन झालेल्या जवळपास प्रत्येक सामाजिक संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता. ब्रिटिश भारतातल्या मुजोर ब्रिटिश अधिकाऱ्यांशी टक्कर घेताना डॉक्टर ब्युइस्ट यांनी कधीही युरोपीय आणि नेटिव्ह असा भेदभाव केला नाही.
0: मुंबईत म्युझियम असावे हे स्वप्न पाहिलेले आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झपाटलेले डॉक्टर ब्युइस्ट 1857 उठावामुळे मात्र दुखावले गेले होते. या उठावानंतर बॉम्बे टाइम्सच्या अग्रलेखातून त्यांनी भारतीयांविरुद्ध मोर्चा उघडला होता. अक्षरशः अर्वाच्य भाषा वापरण्यापर्यंत प्रकरण गेलं होतं. शेवटी वृत्तपत्राच्या संचालक मंडळात असलेल्या भारतीयांनी पुढाकार घेऊन त्यांना संपादक पदावरून दूर केलं. हा झाला या संग्रहालयाच्या निर्मितीमागचा इतिहास. पुढे 2003 मध्ये इंटॅक म्हणजेच इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज आणि जमनालाल बजाज फाउंडेशन अशा दोन संस्थांनी संग्रहालयाच्या सुधारणा आणि नूतनीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेशी 15 वर्षांचा करार केला. त्यानुसार मुंबईच्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय विश्वस्त संस्था स्थापन करून संग्रहालय 15 वर्षांच्या कालावधीसाठी या संस्थेच्या ताब्यात देण्यात आलं. या कालावधीत संस्थेने संग्रहालयाचा चेहरा मोहरा बदलला.
1: संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रहालयाच्या इमारतीची देखभाल, दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात आली. 2005 मध्ये म्युझियमने सांस्कृतिक संवर्धनातल्या उत्कृष्टतेचा युनेस्कोचा एशिया पॅसिफिक पुरस्कार पटकावला. 2016 मध्ये संग्रहालयाला गुणवत्ता आणि लोकाभिमुखता यासाठी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार मिळाला होता. नुकतंच मुंबई महापालिकेने या संग्रहालयाचं नूतनीकरण करून ते मुंबईकरांच्या सेवेत सादर केलं आहे. इतका मोठा इतिहास आणि महत्वाचा ऐवज पोटात असलेल्या या संग्रहालयाला आपण जिज्ञासु वृत्तीने भेट देणं अगत्याचं ठरतं.
2: आणि श्रोते हो, ही होती भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या निर्मितीची गोष्ट. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

आताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या आपल्या दैनंदिन मालिकेचा हा भाग. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा आणि 7:55 घड्याळ दादा सांगतायत हीच ती वेळ, हाच तो क्षण जिथे रश्मी वारंगताईंनी आता निरोप घ्यायला हवा. 8 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र, 8:15 इंग्रजी बातमीपत्र, 8:30 मराठी बातमीपत्र ऐकल्यानंतर 8:40 आमचे परममित्र रवीन चौहान आले आहेत स्टुडिओमध्ये खूप मस्त गाणी घेऊन आपल्यासाठी मस्त मुंबई या कार्यक्रमात. जाता जाता आठवण करून देऊ इच्छिते की एफ एम रेनबो वर अदिती आरजे अदिती आणि एफ एम गोल्ड वर आरजे ममता असतील मस्त मस्त गाणी मस्त मस्त कार्यक्रम घेऊन आपला आजचा दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी आणि जसा तुम्हाला हवा तसा जावो या शुभेच्छांसह रश्मी वारंग घेते आपली अनुमती. नमस्कार, टाटा, बाय बाय, राम राम.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक. आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती. हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण या विषयावरील परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. प्रतिबंध, प्रतिसाद, अंतर्गत क्षमतांचं एकत्रीकरण, मानवाधिकार, दहशतवाद विरोधी धोरण आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये समन्वय साधणं तसंच संपूर्ण समाजाचा सहभाग या 7 स्तंभावर आधारित प्रहार या संकल्पनेवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध 0 सहनशीलतेचं धोरण स्वीकारलं आहे. 2019 ते 2026 या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे 36 देशांमधून 288 फरार गुन्हेगारांना यशस्वीपणे भारतात परत आणण्यात आलं अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शहा यांनी प्रत्यार्पण पोर्टलचं देखील उद्घाटन केलं. या पोर्टलमुळे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधला जाईल आणि या प्रक्रियेला गती मिळेल. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार आहेत. तसंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहानही राज्याचा दौरा करणार आहेत. चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. रब्बी हंगामासंदर्भातल्या राष्ट्रीय कृषी परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता आणि जमिनीतील ओलावा यावर आधारित पीक नियोजनाची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान स्थानिक चलनात व्यापारासंदर्भातील व्यवहार पूर्ण करणं, पेमेंट आणि मेसेजिंग प्रणालींचं एकत्रीकरण करणं तसंच अन्य उपक्रमांची वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याबाबत काल सहमती दर्शवण्यात आली. मुंबईत काल झालेल्या भारत UAE उच्चस्तरीय संयुक्त गुंतवणूक कार्यगटाच्या 14 बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमेद बिन जायद अल नाहयान उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. उद्यापासून सुरू होणाऱ्या G20 व्यापार मंत्र्यांच्या 2 दिवसांच्या बैठकीत ते सहभागी होतील. या समूहातील देशांदरम्यान शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजक, स्टार्टअप्स, सूक्ष्म आणि लघु तसंच मध्यम उद्योग आणि इतर उद्योगांसाठीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी प्रमुख नेते आणि व्यापारी प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीनं अमेरिकेतील उद्योगमंत्र्यांशी ते द्विपक्षीय स्तरावरील चर्चा करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि इतर 19 देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांवर आणि त्याच्याशी संबंधित घटकांवर अमेरिका कोणताही आयात कर आकारणार नाही अशी माहिती अमेरिकेच्या वाणिज्य विभागानं दिली आहे. यासंदर्भात फेडरल रजिस्टरमध्ये संबंधित देशांची यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. 0% शुल्क दरासाठी पात्र असलेल्या उत्पादनांमध्ये दुर्मिळ आजार, वंध्यत्व उपचार, पेशी आधारित उपचार, जनुकीय उपचार, अँटीबॉडी, ड्रग कॉन्ज्युगेट्स आणि प्राण्यांवरील औषधं यांच्यासाठी निर्धारित केलेल्या सर्व औषधांचा समावेश आहे. भारताने वर्णद्वेष, वांशिक भेदभाव, परक्यांबद्दलची द्वेषभावना आणि असहिष्णुतेचा

प्रथम प्रकारांचा सामना करण्याबाबतची आपली कटिबद्धता न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. डर्बन घोषणा आणि कृती कार्यक्रम यासंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत भारताकडून निवेदन सादर करताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सी बी जॉर्ज यांनी भारताची मानवी प्रतिष्ठेला प्राधान्य देण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा प्रणालीतून दिली जाणारी सवलत चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनाही देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला काल दिले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हे निर्देश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यांच्याशी सुसंगत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे आणि त्यापैकी किमान 2 भाषा भारतीय श्रेणीतील असणं आवश्यक आहे. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2000 रुपयांवरील यूपीआय व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात MDR लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं MDR बाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठाने दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. भारतीय नौदलाची दुसरी कमांडर्स परिषद नवी दिल्लीत आजपासून आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये सैन्याच्या धोरणात्मक पातळीवरील तयारीचा सविस्तर आढावा घेतला जाईल आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला तात्काळ पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा ठराव काल जम्मू आणि काश्मीर विधानसभेनं मंजूर केला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मांडलेला हा ठराव सभागृहात चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप टीम स्पर्धेत भारतानं रौप्य पदक पटकावलं आहे. अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात यशवीर सिंगनं वैयक्तिक प्रकारात सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक पटकावलं तर रोहित यादवनं कांस्य पदक मिळवलं. कालचा भारत विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाल्यानं भारतीय पुरुष क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुरुषांच्या लांब उडी प्रकारात श्रीशंकर मुरलीनं सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक जिंकलं. तसंच पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं आणखी एक रौप्य पदकाची भर घातली. याआधी त्यानं पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीतही रौप्य पदक जिंकलं आहे. ओडिशामधील महानदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान हवामान विभागानं आज ओडिशामध्ये पावसाचा इशारा दिलेला नसला तरी संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. उत्तर प्रदेशमधील शहाजहापूरमधील रामगंगा नदी आणि बाराबंकी, अयोध्या आणि बलियामधील तुर्तीपार भागातील घाघरा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. गोंडा येथील कुवानो नदी आणि कुशीनगरमधील गंडक नदीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. हवामान. ईशान्येकडील राज्य अंदमान आणि निकोबार बेटं, कर्नाटकचा दक्षिणेकडील भाग, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलचा काही भाग यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा आणि ओडिशामध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती. हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चोट है। याद रखिए, न रिश्वत लेंगे न रिश्वत देंगे। अपने अधिकारों के लिए जागरूक बनिए और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाइए। अगर कोई आपसे रिश्वत की मांग करता है तो चुप मत रहिए। संबंधित सतर्कता या भ्रष्टाचार निरोधक अधिकारी को इसकी सूचना दीजिए। सतर्क रहें, ईमानदार रहें, भ्रष्टाचार मुक्त भारत के निर्माण में अपना योगदान दें।
1: आप सुन रहे हैं एफएम रेनबो और कुछ ही पलों में आप सुन सकेंगे समाचार। समाचारों के बाद होगा हिट एंड हॉट, आपका अपना कार्यक्रम। बने रहिए एफएम रेनबो के साथ।
2: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतानं 5वं सुवर्ण पदक पटकावलं। नेमबाजीत निरू धांडा हिनं महिला ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली। या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे। त्याचबरोबर महिलांच्या ट्रॅप सांघिक स्पर्धेत निरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या संघानं आज रौप्य पदकाची देखील कमाई केली। बॉक्सिंगमध्ये प्रवीण हुडा आणि अंकुश पनगळ यांनी आपापल्या वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला। या स्पर्धेत भारत एकूण 47 पदकांसह आता 11व्या स्थानावर पोहोचला आहे। या पदकांमध्ये 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांचा समावेश आहे। दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या निरू धांडा हिचं अभिनंदन केलं आहे। आईची नागोया इथं तिरंगा अभिमानानं फडकताना पाहणं हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। हा सुवर्ण क्षण आणखी अनेक तरुण भारतीयांना नेमबाजीचा खेळ स्वीकारण्यास आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करेल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला। त्यासोबतच निरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दलही राष्ट्रपतींनी अभिनंदन केलं। देशातल्या राष्ट्रीय महामार्गांचं जाळं 2014 91,000 किलोमीटर्सचं होतं, ते या वर्षीच्या मार्चपर्यंत 1,46,000 किलोमीटर्सहून जास्त झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे। ही सुमारे 61% वाढ असून यामुळे संपर्क सुविधा आणि बाजारापर्यंतची पोहोच यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे। याशिवाय हरित महामार्ग धोरण 2015 या महामार्गांना हरित केलं जात असून यासाठी महामार्गांच्या कडांना रोपं लावणं, वृक्षांचं स्थलांतर करणं आणि महामार्गांची देखभाल करणं यासाठी एक रूपरेषा तयार करण्यात आली आहे। यामधून वायू प्रदूषण आणि धुळीचा प्रभाव कमी होण्यासह स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं हा सरकारचा उद्देश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। जागतिक हृदय दिन आज पाळण्यात येतो। हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, त्यांचा प्रतिबंध आणि त्यांचा जागतिक प्रभाव या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो। हा दिवस लोकांना धोक्याची लक्षणं ओळखणं, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणं, जोखीम घटकांचं व्यवस्थापन करणं आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेणं यांची आठवण करून देतो असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP Nadda यांनी म्हटलं आहे। हृदयाचं आरोग्य जपण्याच्या तसंच हृदय आणि रक्तवाहिन्या यांच्याशी संबंधित आजार रोखण्याच्या आपल्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला। डोंट मिस अ बीट अशी यंदाची या दिनाची संकल्पना असल्याचं नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं। 15 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेल्या फास्टॅग वार्षिक पासनं 1 कोटी पास जारी करण्याचा महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे। राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर खाजगी वाहनधारकांना सुलभ आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या या वार्षिक पासला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं पीक परिस्थितीची पाहणी केली। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी यासाठी पिकांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। NDRF, SDRF आणि पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी नुकसानाचे पंचनामे अचूक होणं आवश्यक आहे, यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे मदत मिळू शकते असं ते म्हणाले। मतदार यादीची सखोल तपासणी आणि सुधारणा म्हणजेच SIR मोहिमेअंतर्गत ज्या मतदारांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता आता घरीच केली जाणार आहे. यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO स्वतः मतदारांच्या घरी जाऊन कागद

यामुळे नोटीस बजावलेल्या मतदारांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कुठेही जाण्याची गरज भासणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं सोनं तस्करीविरोधात केलेल्या देशव्यापी कारवाईत परदेशी बनावटीचं 10 कोटी रुपये किमतीचं सुमारे 6.5 किलो सोनं जप्त केलं. कुरिअर नेटवर्कच्या माध्यमातून ही टोळी सोन्याची तस्करी करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या 9 महिन्यात या टोळीनं सुमारे 450 कोटी रुपये मूल्याचं 318 किलो सोनं तस्करी केल्याचं तपासात समोर आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो नमस्कार. 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. दुपारचे ठीक 2:30 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय चला दोस्त हो बोलू काही. आणि आजच्या या छान छान गप्पा आणि छान छान गाणी घेऊन मी आलेली आहे आज तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण आदिती काळे. चला तर मग मंडळी अजिबात वेळ न दवडता फेसाळ कॉफीच्या मगासह सुरुवात करूया आपल्या छानशा गप्पांना.

0: मंडळी, जसं मी मगाशी म्हणाले तसं आज आहे 29 सप्टेंबर आणि आज आहे एक खास दिनविशेष, कारण आज आहे आंतरराष्ट्रीय अन्न नासाडी आणि अन्नाचा अपव्यय जनजागृती दिन. मंडळी, अर्थातच जनजागृतीची, या खास जनजागृतीची आपल्या देशामध्ये, भारतामध्ये खूप जास्त गरज आहे, नाही का? कारण एवढी मोठी लोकसंख्या आहे, एवढे सण समारंभ, एवढ्या मोठमोठ्या परंपरा आपण साजऱ्या करतो, तर अशा वेळेला अन्नाचा जो अपव्यय आहे तो क्रमप्राप्तच आहे, नाही का? खरं तर तो आपण टाळू शकतो, अर्थात त्यासाठीच आजचा हा दिवस आहे. मंडळी, एक अभ्यास असा सांगतो की जगभरामध्ये दरवर्षी प्रति व्यक्ती सरासरी 74 किलो इतकं अन्न आपण वाया घालवतो. इतकं अन्न वाया घालवलं जातं, अनवधानाने असेल पण ते वाया घालवलं जातं. मग आता विचार करा मंडळी, या 74 किलो अन्नामध्ये किती माणसांचं पोट भरत नाही का? तर या सगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत, काय उपाययोजना करता येतील या सगळ्याचाही विचार करणार आहोत. अर्थातच या गप्पा आपल्या अशाच पुढे सुरू राहणार आहेत या छानशा गाण्यानंतर.
1: हाय तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला.

राम राम केला दादा मियाँ सलाम तुम्हाला, दादा बाबा ना राम राम केला दादा मियाँ सलाम तुम्हाला, सारा लोकात

मंडळी, आपण बोलतो आहोत अन्न नासाडी आणि अन्नाचा अपव्यय याची जनजागृती करण्याविषयी. आजचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण बोलतो आहोत. तर मंडळी, थोड्या फार प्रमाणात मला असं वाटतं की संस्कारांची खूप जास्त गरज आहे की अन्न पानात वाढलेलं अन्न आपण टाकू नये, अतिरिक्त पानात घेऊ नये, किंवा घेतलेलं अन्न हे वाया घालवू नये, पानात टाकू नये, किंवा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे आपण अगदी आपल्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, शिकत आलेलो आहोत, नाही का? तर मला असं वाटतं की येत्या पिढीला सुद्धा आपली ही जबाबदारी आहे की आपल्यावर झालेले हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत न्यायला हवेत, पोहोचवायला हवेत. याच्यावरून एक छोटासा किस्सा मला आठवला. तो असा होता की एका लग्न समारंभामध्ये एक लहान मुलगी पान आपलं वाढून घेऊन बसलेली होती. आता हल्लीच्या पद्धतीनुसार बुफे सिस्टीम असते. पूर्वीच्या काळी जशा पंक्ती बसायच्या तशा हल्ली बसत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत, पण त्या नाही बसत हेही तितकंच खरं आहे, नाही का? तर ती अशी एक लहान मुलगी आपल्या पानामध्ये भरपूर काय काय असं सगळं जे आहे, जे जे दिसतंय, जे जे आवडतंय, ते सगळं असं छान पान वाढून घेऊन बसली होती एका खुर्चीमध्ये. आणि अगदी सहजपणे जेवण होत आल्यानंतर, आता बाबा हे आपल्याला नाही संपणार आहे, तर ते असं ती मस्त सहजपणे हातात उचलून घेत होती आणि बसल्या जागेवर खाली असं खुर्चीच्या खाली टाकून देत होती, बरं का? आणि गंमत अशी आहे की तिच्यासमोर तिची आई स्वतः बसलेली होती, पण ती तिला एका शब्दानेसुद्धा काही बोलली नाही, तिला अडवलं नाही, किंवा हे जे करतेस हे चुकीचं आहे, अन्नाचा अपमान होतोय, अन्न वाया जातंय, वगैरे वगैरे, हे जे काही आपण म्हणतो संस्कार म्हणून जे काही असतात, तर ते तसं काहीच ती आई तिला सांगत नव्हती. आणि उलट तिच्या नजरेमध्ये थोडासा अभिमान मला जाणवला की बघ, पानात काही ठेवत नाही आहे, हं, भले खाली का टाकेना. तर हे कुठेतरी थोडंसं चुकीचं नाही का वाटत? म्हणजे आपण आपलं लहानपण आठवलं तर आपल्याला किती ओरडा बसायचा, नाही का? आपण अन्न वाया घालवलं, पानात टाकलं, जास्तीचं वाढून घेतलं आणि आता संपतच नाही आहे मला असं सांगितलं तर. म्हणजे पूर्वीच्या आज्या, तर मला काही काही आज्यांचे डायलॉग आठवत आहेत की पूर्वीच्या आज्या असं म्हणायच्या की जर का हे आता पानातलं नाही ना संपवलंस तर तुझ्या डोक्यावर लिंपीन हा मी, नाही तर तुझ्या पोटावर बांधीन, हे आहे हे संपवावंच लागेल, असा हा जो काही धाक होता, भले तो धाका त्या धाकाच्या ह्यानी का असेना, पण किमान आपण हे शिकलो त्यावेळेला की अन्न असं वाया घालवता कामा नाही. अशी कित्येक लोकं आहेत दुनियेमध्ये की ज्यांना पोटभरीचं दोन वेळचं अन्न सुद्धा मिळत नाही आहे. मग अशा वेळेला आपल्या पानामध्ये जे पोटभर आपल्याला छान सुग्रास जेवण मिळतंय तर त्याचा आपण पुरेपूर वापर करायला हवा आणि ते वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी, नाही का?

मंडळी, आज आपण बोलतो आहोत अन्न नासाडी आणि अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी जी काही जनजागृती करायला हवी त्याचा आज हा दिवस आहे आणि त्या दिवसानिमित्त आज आपण बोलतो आहोत. मी मगाशी म्हणाले की संस्कारांची गरज आहे, तर याचं कारण असं की जसं मी मगाशी म्हणाले की आपल्या लहानपणी आपल्याला आपले घरातली मोठी माणसं, वडीलधारी माणसं, आजी आपल्याला कशी ओरडायची, तर हे आपल्या का बरं लक्षात राहिलं? कारण लहान वयात लहान मनावरती जे संस्कार आपण घडवतो किंवा जे संस्कार घडतात तर ते कुठेतरी अगदी खोलवर जाऊन रुजतात आणि त्या संस्कारांच्या दृष्टीने ते व्यक्तिमत्व घडत जातं. आणि म्हणूनच मी असं म्हटलं की संस्कारांची खूप जास्त गरज आहे. आणि या अनुषंगाने मला एक कविता आठवली, कविवर्य वसंत बापट यांची कुंपण नावाची एक कविता आहे, ती अगदी या आजच्या दिवसाला साजेशी आहे. ते असं म्हणतात की आई आपल्या घराला किती मोठं कुंपण, आई आपल्या घराला किती मोठं कुंपण, तारा मागं काटेरी का ग राहतो आपण, पलीकडे कालव्याजवळ मोडक्या तुटक्या झोपड्या, पलीकडे कालव्याजवळ मोडक्या तुटक्या झोपड्या, मुलं किती हडकुळी कळकट बाया बापड्या, लोक अगदी घाणेरडे चिवडतात घाण, लोक अगदी घाणेरडे चिवडतात घाण, पत्रावळीतले उष्टे म्हणजे त्यांचे जेवण खाण, काळा काळा मुलगा एक त्याची अगदी कमाल, काळा काळा मुलगा एक त्याची अगदी कमाल, हातानेच नाक पुसतो खिशात नाही रुमाल, आंबा खाऊन फेकली मी कुंपणाबाहेर कोय, आंबा खाऊन फेकली मी कुंपणाबाहेर कोय, त्याने म्हटले घेऊ का, मी म्हटले होय, तेव्हापासून पोटात माझ्या कुठेतरी टोचतंय ग, तेव्हापासून पोटात माझ्या कुठेतरी टोचतंय ग, झोपतानाही गादीमध्ये कुंपण मला बोचतंय ग, झोपतानाही गादीमध्ये कुंपण मला बोचतंय ग.

मंडळी विषय आवडल्याचं आपल्या अनेक श्रोत्यांनी कळवलेलं आहे आणि अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सुचवलेल्या आहेत या विषयासंबंधी. पण आता अर्थातच आपल्याला घड्याळ खुणवायला लागलेलं आहे. आपल्याला आता या कार्यक्रमामध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर ठीक 3:10 आपली भेट पुन्हा होणारच आहे सप्तरंगी 7 मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा FM रेनबो.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेशकुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या निरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. देशातली 65% लोकसंख्या तरुण असून 2047 विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारे पुढे जायचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना

0: बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून राज्यात एकाच वेळी 400 जास्त ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी मिळून सुमारे 2000 मेळावे होणार असून त्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: तुमची डिमांड काय आहे सांगा, तुम्हाला कशा प्रकारची या ठिकाणी मानव संसाधन हवा आहे, ह्युमन रिसोर्स हवा आहे सांगा, आणि मग आपल्याकडे जो ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे त्याचं तसं कॅटेगरायझेशन करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना त्या संदर्भात विविध प्रकारे प्रयत्न करून या रोजगारांशी जोडण्याचं काम या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. आपला प्रयत्न आहे किमान 50,000 लोकांना त्यातल्या रोजगार तर आपण देऊच, उरलेले जे 50,000 आहे त्यांच्याकरताही सातत्याने रोजगार मेळावे आपण त्या ठिकाणी आयोजित करून त्यांनाही रोजगार मिळाला पाहिजे असा आपला प्रयत्न करू.
0: या मेळाव्यासाठी 1,00,000 जास्त युवकांनी नोंदणी केली असून 1,200 जास्त उद्योजक सहभागी होत आहेत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसंच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. आपण या मोर्चासाठी सर्व पक्षांना आमंत्रित करत असून सत्ताधारी पक्षाचंही या मोर्चात स्वागत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
2: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. 2019 पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
3: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने

0: बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा।
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल, तसंच त्यांना वयात 4 वर्षांची सवलत दिली जाईल। गरज पडली तर त्यांच्यासाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू, अशी माहिती त्यांनी दिली। लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात, असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सांगितलं। ते आज मुंबईत फिकी फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते। एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते, ती एखाद्या विषयाबद्दल, समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते, असं त्यांनी स्पष्ट केलं। जबाबदार आशय विषयी ते म्हणाले,
2: आज जब दुनिया बदलाव के दौर पर है, तकनीकी हमारे जीवन में पूरी तरह से प्रवेश कर चुकी है, प्रभावित करने लगी है, ऐसे समय में हम रिस्पॉन्सिबल कंटेंट क्रिएशन किस तरह से करें, ऑथेंटिक कंटेंट क्रिएशन किस तरह से करें, इसके ऊपर जब आज चर्चा हुई है तो मैं मानता हूँ कि यह प्रासंगिक भी है और महत्वपूर्ण भी है।
1: आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमासमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ अभिजातता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे, असं ते म्हणाले। प्रसारण क्षेत्रातली तांत्रिक प्रगती आणि भविष्यातल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी BES च्या मुंबई विभागानं आज मुंबईत विशेष परिषदेचं आयोजन केलं आहे। या कार्यक्रमात दिवसभर विविध तांत्रिक सत्रांमध्ये विचारमंथन होणार आहे। भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून आज तंत्रज्ञान पुढे जात आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारणावर मोठा प्रभाव पडत आहे, असं मत पश्चिम विभागाचे प्रमुख प्रवीण कवडे यांनी मांडलं। आजचं प्रसारण हे केवळ माहिती देणं नसून प्रसारक आणि प्रेक्षक यांच्यातला संवाद बनला आहे, यावरही त्यांनी भर दिला। आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिने सुवर्ण पदक जिंकलं आहे। अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिने आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला। नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे, तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्णपदक आहे। याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं। मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशियो इथे आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्ण पदकाच्या लढतीत धडक मारली आहे। परवीनने 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला, तर अंकुशने उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं। नरेंद्र बरेवाल यानेही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं। या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार। ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या प्रकारात महिला भारताच्या निरुधांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोतेहो नमस्कार. 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू होतोय सप्तरंगी साथ, आणि सप्तरंगी साथ मध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, आज मी एक लघुकथा सांगणार आहे बरं का, आणि ती अशा विषयावर बेतलेली आहे ज्या विषयाची, ज्या गोष्टीची प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर गरज ही लागतेच. आता मी कोणत्या गोष्टीविषयी बोलतीये त्याचा तुम्ही थोडासा विचार करा, नाही सुचलं तर मी आहेच सांगायला. तोपर्यंत ऐकूया हे छानसं गाणं.

मंडळी, ज्या गोष्टीविषयी मी मगाशी बोलले त्याचा काहींना अंदाज आला असेल, तर ती गोष्ट आहे आत्मविश्वास. खरं आहे की नाही, कधी ना कधी आयुष्यामध्ये अशी वेळ येतच असते, प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते, की थोडंसं हरल्यासारखं, थोडंसं थकल्यासारखं वाटतंय, किंवा सगळं जग आपल्या विरोधातच आहे असं वाटतंय, किंवा आपल्याला काहीच जमत नाही आहे असं वाटतंय. तर अशा थकलेल्या, भागलेल्या, शिणलेल्या, कंटाळलेल्या वेळी जेव्हा आपल्याला अशा एका ऊर्जेची गरज असते, तर त्या ऊर्जेचंच नाव आहे आत्मविश्वास. आता या विषयाची गोष्टच आज मी तुम्हाला सांगणार आहे. मारिया नावाची एक मुलगी असते, तरुण मुलगी असते, आणि आपल्या आईबरोबर ती राहत असते. इतर अनेक तरुण तरुणी जसे आय टी क्षेत्रामध्ये काम करतात, तशी ती सुद्धा आय टी क्षेत्रामध्ये नोकरी करत असते. फार उंच नाही, फार बुटकी नाही, फार गोरी नाही, फार सावळी सुद्धा नाही, दिसायला अत्यंत सुंदर नाही, पण कुरूप सुद्धा नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर अगदी सामान्य अशी ही मुलगी असते मारिया. आता तिच्या आयुष्यात नक्की काय घडतं आणि काय कुठल्या गोष्टीमुळे तिला आत्मविश्वासाची गरज भासते, किंवा आत्मविश्वासामुळे तिच्या आयुष्यामध्ये काय घडतं, हे मी सांगणारच आहे या गाण्यानंतर.

तर मंडळी आपण गोष्ट ऐकतो आहोत मारियाची. सर्वसामान्य अशी ही मारिया, तिच्याशी फारसं कोणी बोलतच नसतं बरं का. मित्रमैत्रिणी नसतात तिला, कामाच्या ठिकाणी सुद्धा तिच्याशी फारसं कोणी बोलत नसतं, तिला भावच कोणी देत नसतं. रस्त्याने येता जाता सुद्धा साधं कोणी तिच्याकडे वळून बघत सुद्धा नसतं. खरं तर तिचं आयुष्य इतकं कंटाळवाणं असतं झालेलं असतं की त्यामुळे लोक तिला कंटाळवाणी मुलगी समजत असतात. त्यामुळे अर्थातच कोणालाही तिच्याशी बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की तिला असं वाटायला लागलेलं असतं की आपण सुंदर दिसत नाही म्हणून आपल्याशी कोणी बोलत नाही आहे. आधीच मुळात नकारात्मक असलेल्या त्या मारियाला या विचारामुळे अजूनच खचून जायला व्हायचं बरं का. आणि त्यामुळे खाली मान घालून जायचं, खाली मान घालून यायचं, असं सगळं तिचं आयुष्य सुरू असतं. त्याच्यामध्ये एके दिवशी काय होतं की तिच्या ऑफिसच्या वाटेवर एक नवीन टोप्यांचं दुकान उघडलेलं तिला दिसतं. बाहेर खूप छान छान अशा टोप्या लावलेल्या असतात, रंगीबिरंगी वेगवेगळ्या आकारांच्या अशा आकर्षक टोप्या लावलेल्या असतात. मारियाला ते बघून खूप बरं वाटतं बरं का. आणि ती आत जाते दुकानामध्ये. आत एक लहान मुलगी आपल्या आईबरोबर टोप्या बघायला आलेली असते आणि असे अजून बरेच जण तिथे टोप्या बघायला आलेले असतात. टोप्या घालून बघत असतात कशी दिसते, आपल्याला सूट होते की नाही वगैरे वगैरे असं चालू असतं. मारिया काय करते, एक टोपी घालून ती पण स्वतः आरशात बघायला लागते बरं का. कशी दिसते आपल्याला टोपी, शोभते की नाही वगैरे असा विचार करता करता बऱ्याच टोप्या घालून झाल्यानंतर त्यातली एक टोपी तिला आवडते. तर ती आपली तिच्या विचारामध्ये मशगूल असते, आरशात बघत असते की हे कसं दिसते मला, या टोपी ही टोपी घातल्यानंतर मी किती छान दिसते वगैरे वगैरे असं चालू असतं. तिलाही कल्पनाच नाही ना की लोक आपल्याकडे बघत असतील, कारण तिला या कशाची सवयच नसते. तर ती जी लहान मुलगी असते ती तिच्याकडे बघून आपल्या आईला म्हणते की ए आई, त्या ताईला किती छान दिसते ना ती टोपी. तिची आई पण बघते आणि कौतुक करते, प्रशंसा करते मारियाची की खरंच ही टोपी शोभतीये तुम्हाला अगदी. त्या बाईच्या बाजूला बसलेला एक वृद्ध गृहस्थ सुद्धा तिला सांगतो की हो खरंच ही अगदी छानच शोभतीये तुला. झालं, मारिया एकदम खुश होते. आजपर्यंत तिला असा अनुभव कधी आलेला नसतो. खूप खुश होते, आनंदात ती टोपी उचलते, कॅश काउंटरला जाते आणि ती टोपी विकत घेते आणि अगदी आनंदामध्ये ती त्या टोप्यांच्या दुकानातून बाहेर पडते.

मंडळी, मारियाच्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे आणि नवीन टोपी खरेदी केल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये काय आमूलाग्र बदल घडणार आहे, या सगळ्या गोष्टीविषयी आपण चर्चा करतोय. आणि पुढे ती ऑफिसला पोहोचल्यानंतर काय काय प्रसंग घडणार आहे, तिथून दुकानातून बाहेर पडल्यानंतर काय काय होणार आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी ठीक 3:30 आपण ऐकू शकणार आहात एशियन गेम्स 2026 अपडेट्स, आणि त्यानंतर 3:35 पुन्हा आपण आपल्या ह्या गप्पा आणि ही जी मारियाची गोष्ट आहे ही अशीच सुरू ठेवणार आहोत. तर तोपर्यंत ऐकत रहा FM रेनबो.

0: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोतेव, आपण मारियाच्या गोष्टीविषयी बोलत होतो आणि मारिया त्या टोप्यांच्या दुकानामधून टोपी खरेदी करते आणि खूप आनंदाने आणि उत्साहाने बाहेर पडते. बरं का, आवडलेली टोपी तिच्या डोक्यावर असते. दुकानातून बाहेर पडल्यापासून तिला जग खूप वेगळं आणि खूप छान दिसायला लागलेलं असतं. बरं का, एरवी मान खाली घालून जाणारी मारिया आज अगदी आजूबाजूला बघत छान आनंदात जात असते. प्राणी पक्षी निसर्ग बघत जात असते आणि या गोष्टीकडे तिचं कधी लक्षच गेलेलं नाही आहे हे तिच्या लक्षात येतं. बरं का, अगदी रोजच्या वाटेवर जाताना जे एक चहाचं दुकान असतं त्या दुकानामध्ये रोजच चहा पिणारा एक माणूस जो तिला दिसत असतो, तर तो सुद्धा तिच्याकडे कधीही न बघणारा एरवी, कधीही न बघणारा माणूस तिला छान दिसतीयेस अशी पावती देतो आणि ती अजूनच खुश होते, लाजते आणि नवीन टोपीच्या आनंदामध्ये अगदी प्रसन्न मनाने ती ऑफिसला पोहोचते. आता तिला हे जग अगदी जादुई, नाविन्यपूर्ण आणि खूप छान असं दिसायला लागलेलं असतं.

मंडळी, नवीन टोपीच्या आनंदामध्ये मारिया ऑफिसला पोहोचते बरं का. तिच्याकडे कधीही न बघणारा ऑफिसचा वॉचमन सुद्धा पहिल्यांदाच अगदी तिच्याकडे बघून हसून तिच्यासाठी दार उघडतो. ऑफिसमधले सगळेच तिच्याकडे एकदम विलक्षण नजरेने बघत असतात. ती आज काहीतरी वेगळीच पण छान दिसत असल्याचं कुजबुजत असतात. इतकंच कशाला, मारियाचे सर आज स्वतःहून तिला एकत्र जेवणासाठी आमंत्रण देतात. दिवस खूप छान आणि खूप असा जादूई पार पडतो. ऑफिसमधून बाहेर पडून रिक्षात बसल्यानंतर सुद्धा मारिया आज जगलेल्या त्या जादुई दिवसाचाच विचार करत असते. एका क्षणात आपलं आयुष्य बदलून गेल्याचं तिला जाणवत असतं. म्हणून त्या जादुई टोपीचे ती अगदी मनोमन आभार मानत असते. घरी पोचल्यावर मारियाच्या डोळ्यातली ती चमक बघून आई सुद्धा खूप खुश होते. ती तिला म्हणते सुद्धा की अगं, तू लहानपणी जशी तुझ्या त्या तेजस्वी लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी बघून बोलायचीस ना, तशीच तू आत्ता दिसतीयस. किती छान दिसतीयस अगं तू. मारिया सुद्धा खुश होऊन म्हणते, हो ग आई, ही सगळी जादू आहे ना, ही या सुंदर टोपीची जादू आहे. आज कितीतरी वर्षांनी या टोपीमुळे माझा दिवस खूप छान गेलाय. आता मात्र आई आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागते आणि तिला म्हणते की अगं, काय बोलतीयस तू मारिया, कोणत्या टोपीविषयी बोलतीयस तू. आईचा हा प्रश्न ऐकून मारिया एकदम कावरी बावरी होऊन जाते. पटकन डोक्यावर हात ठेवून ती चाचपडायला लागते, पण डोक्यावर टोपीच नसते. काय झालं असेल बरं टोपीचं, ऐकूया या गाण्यानंतर.

तर मंडळी, आई जेव्हा म्हणते की अगं तू कुठल्या टोपीविषयी बोलतेयस, तेव्हा त्या प्रश्नांनी बावरलेली मारिया डोक्यावर जेव्हा चाचपडून बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की टोपी डोक्यावर नाहीच आहे. आपल्या आयुष्यामध्ये इतका आमूलाग्र बदल घडवणारी ती जादुई टोपी कुठे बरं गेली असेल असा विचार करून मारियांना आठवायचा प्रयत्न करायला लागते की कुठे बरं राहिली असेल टोपी. रिक्षेत राहिली असेल का, की ऑफिसमध्येच विसरलो आहे आपण कुठेतरी, जेवणाच्या टेबलावर तर राहिली नसेल. अरे देवा, तिला आठवतं की कॅश काउंटरला पैसे देताना बाजूला काढून ठेवलेली टोपी तिने परत घेतलेलीच नसते. याचाच अर्थ टोप्यांच्या दुकानातच ती टोपी विसरलेली असते. दुकानातून बाहेर पडताना टोपी डोक्यावर आहे अशा फक्त समजुतीत ती आत्मविश्वास घेऊन बाहेर पडलेली असते.

मंडळी, मारियाच्या या गोष्टीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी अशी आहे की तिने घातलेल्या टोपीमुळे ती सगळ्यांना सुंदर दिसत नव्हती बरं का, तर त्या टोपीमुळे ती स्वतःला सुंदर समजत होती, स्वतः ती सुंदर दिसायला लागली असा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागला होता, ती चमक तिच्या डोळ्यामध्ये आलेली होती आणि त्या विचारांमुळे तिच्या चालण्या बोलण्यामध्ये तिच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आलेला होता आणि त्या आत्मविश्वासामुळे ती जास्त सुंदर आणि आकर्षक दिसायला लागलेली होती. तो आत्मविश्वास घेऊन ती दिवसभर वावरत होती, त्यामुळे सगळ्या प्रकारची नकारात्मकता तिच्यापासून अगदी लांब गेलेली होती. त्यामुळे तिच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला होता आणि स्वतः आनंदात असल्यामुळे ती लोकांना छान सुंदर दिसत होती. थोडक्यात काय, तर आपण स्वतःला जसं समजतो तसंच सगळं जग आपल्याला समजायला लागतं. आपण स्वतःला छान छान समजलो तर जगसुद्धा आपली वाहवा करतं आणि जर आपणच स्वतःला कमी लेखत राहिलो तर मग जग काय आपल्याला नावं ठेवायला टपलेलंच असतं, नाही का?

सकारात्मक राहण्याची जी ऊर्जा आहे ती आपल्याला अधिक सुंदर अधिक आकर्षक बनवते हेच सिद्ध होतं नाही का मारियाच्या या गोष्टीवरून. आणि आत्मविश्वास हा विषय होता आणि म्हणूनच आज आपण ही मारियाची गोष्ट आपण ऐकली सप्तरंगी साथमध्ये. आणि यानंतरच आता याबरोबरच सप्तरंगी साथमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. ठीक 4 वाजता आपण सांजच्या पारीमध्ये पुन्हा भेटणारच आहोत. तर तोपर्यंत मला आदिती काळेला निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठळक बातमीपत्र. निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत या मोर्चासाठी सत्ताधारी पक्षाचंही स्वागत आहे असं राज ठाकरे म्हणाले. राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करताना मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकतं माप दिल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. विरोधी पक्षांच्या मतदारसंघांकडे हेतुतः दुर्लक्ष केलं जात असल्याचं सांगत त्यांनी नापसंती व्यक्त केली. अनुसूचित जातीच्या आरक्षणात मातंग समाजासाठी उपवर्गीकरण असावं या मागणीसाठी आज मातंग समाजानं मुंबईत आझाद मैदान इथं मोर्चा काढला. आरक्षणाचा लाभ समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे मातंग समाजासाठी स्वतंत्र उपवर्गीकरणाद्वारे शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांमध्ये न्याय्य वाटा मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिने सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिने आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे, तसंच चालू स्पर्धांमध्ये मिळालेलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो नमस्कार. 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. संध्याकाळचे ठीक 4 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय सांजच्या पारी. सांजच्या पारीमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

श्रोतेहो, विषय तुमच्या लक्षात आलाच असेल. आज आपण बोलणार आहोत हृदयाविषयी आणि अर्थातच गाणी सुद्धा ऐकणार आहोत हृदयावरची आणि मनावरची. अर्थातच कारण आज आहे जागतिक हृदय दिन. हृदयाच्या आरोग्यासाठी लोकांना जागरूक आणि सजग करणं हा या दिवसामागचा उद्देश आहे. याच्या वैद्यकीय महत्वाविषयी आपण बोलणारच आहोत. पण आपण हृदय हा फक्त एक शारीरिक अवयव न मानता आपल्या भावभावनांचं घर मानतो, नाही का? हार्ट टू हार्ट कनेक्शन, अर्थात ये हृदयीचे ते हृदयी असं आपण म्हणतो. त्यामुळे वैद्यकशास्त्रानुसार हृदय हा अवयवाबरोबरच मनाच्या या अवयवाबरोबरच मनाच्या स्वास्थ्याविषयी सुद्धा आज आपण गप्पा मारणार आहोत.

मंडळी, आज जसं मी मगाशी म्हणाले की आज आहे हृदय दिन, तर या दिवसाची सुरुवात जी झाली ती 1999 मध्ये वर्ल्ड हार्ट फेडरेशन आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने झाली. आणि पहिला जो अधिकृत जागतिक हृदय दिन आपण साजरा केला तो 24 सप्टेंबर 2000 रोजी साजरा करण्यात आला होता. पण काही कारणांनी सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी हा जो दिवस साजरा केला जात होता, मग त्याच्यामध्ये तारखांमध्ये थोडी संदिग्धता यायला लागली, बदल व्हायला लागले. म्हणून 2012 पासून 29 सप्टेंबर ही तारीख या दिवसासाठी आहे जी कायम करण्यात आली, बरं का. आणि जसं मी नेहमी म्हणते की जसं नेहमी तुम्हाला मी सांगते की जागतिक दिन जे साजरे होतात त्या प्रत्येक दिवसाची त्या त्या वर्षीची एक थीम असते, तर यावर्षीची जी थीम आहे ती थीम अशी आहे की डोंट मिस अ बीट. अर्थात कुठलाही मोठा आजार असेल, कुठलाही मोठं संकट आपल्या शरीरावरती जे येणारं असेल, तर त्याआधी आपल्याला आपलं शरीर हे जागृत करत असतं, सजग करत असतं, छोटे छोटे संकेत देत असतं. तर हे जे काही छोटे मोठे संकेत आपल्याला मिळत असतात आणि जी लक्षणं आपल्याला कळत असतात, तर ती ओळखायची आणि आरोग्याची नियमित तपासणी करत राहणं या सगळ्याला प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून यंदाची थीम आहे ती आहे डोंट मिस अ बीट. आता हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही अगदी बेसिक ज्या टिप्स असतात त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी पहिली सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे संतुलित आहार. अर्थातच आपल्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य या सगळ्यांचा सारखाच समावेश असायला हवा. जास्त तेलकट, तुपकट किंवा बाहेरचं फास्ट फूड, जंक फूड हे सगळं आपण टाळायला हवं. त्याबरोबरीनेच नियमित व्यायाम आपला व्हायला हवा. किमान 30 किलोमीटर तर शक्य नाहीये, पण किमान 30 मिनिटं चालणं, धावणं, सायकल चालवणं, पोहणं हे सगळे किती छान छान व्यायाम आहेत, नाही का. या व्यतिरिक्त जर कोणाला करायचं असेल तर योगासनं करू शकतात ज्यामुळे हृदय मजबूत होतं आपलं, तर हे करू शकतो. त्या व्यतिरिक्त ताणतणावाचं व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय होतं की आपण आपल्या कामाचा, आजूबाजूच्या वातावरणाचा, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा जो काही अतिरिक्त ताण आपल्या मनावर येतो त्याच्यामुळे अर्थातच रक्तदाब वाढतो, मग झोप मिळत नाही आणि मग या सगळ्याचा अर्थातच हृदयावर परिणाम होतो. तो टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणं, ताणतणावापासून थोडं लांब राहणं आणि मेडिटेशन, ध्यानधारणा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि याबरोबरच व्यसनांपासून सुद्धा लांब राहायला हवं. कुठल्याही प्रकारचं व्यसन हे शरीरासाठी आणि हृदयासाठी सुद्धा अतिशय घातक असतं. त्यामुळेच वरचेवर हृदयविकाराचा झटका येण्याचे जे धोके असतात ते वाढलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणूनच या सगळ्यापासून दूर राहायला हवं. आणि अर्थातच त्यानंतर येते ती तपासणी. नियमित तपासणी करून घ्यायला हवी. एकदा का वयाची 30-40 ओलांडली की अरे मी मस्त आहे, मी फिट आहे असं सारखं म्हणत न राहता वेळोवेळी आपल्या शरीराची योग्य ती नियमित तपासणी करून घ्यायला हवी. मग त्यामध्ये ब्लड प्रेशर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, शुगर लेवल असेल, तर हे सगळं वेळेवर तपासत राहायला हवं. अर्थातच आजच्या या यंदाची जी या दिवसाची जी थीम आहे, जी संकल्पना आहे, ती याचवरती आधारित आहे की ही जी लक्षणं आहेत ही आपल्याला हे जे संकेत आहेत हे शरीर आपल्याला देत असतं, मग त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी नियमित तपासणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त स्क्रीन टाईम कमी करा असं आपण आपल्या मुलांना ओरडत असतो, पण आपल्यासाठी सुद्धा ते तितकंच लागू होतं. स्क्रीन टाईम कमी केल्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारतं हे आता जगत मान्य झालेलं आहे. त्यामुळे स्क्रीन टाईम जितका शक्य होईल तितका कमी करायला हवा. आणि त्याबरोबरीने छंद जोपासायला हवे. छंदांसारखी दुसरी छान आनंद देणारी गोष्टच नाही, नाही का. आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोला, नकारात्मकता दूर ठेवा, ताणतणाव कमी करा. आपल्या हृदयाला दुसरं काय लागतं अजून, नाही का. पण हे सगळे झाले, हे जे उपाय झाले आणि ज्या काही टिप्स झाल्या ह्या सगळ्या झाल्या वैद्यकदृष्ट्या हृदयासाठी जे योग्य आहे किंवा जे चांगलं आहे त्याविषयी. पण आता मी तुम्हाला पुढच्या ज्या काही टिप्स सांगणार आहे आणि ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत त्या असणार आहेत थोड्याशा कलात्मक. म्हणजे डॉक्टर तुम्हाला छान आनंदी रहा सांगतील, पण ते कुठल्या मार्गाने राहता येईल हे थोडंसं आपल्यावरती असतं.
नाही का, तर हे जे आनंदी राहण्याचे, खुश राहण्याचे, सकारात्मक राहण्याचे जे अनेक अजून काही मार्ग आहेत, तर त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत या गाण्यानंतर.

मंडळी, जसं मी म्हणाले की मी तुम्हाला काही कलात्मक गोष्टी सुचवणार आहे ज्यांनी आपलं हृदय जे आहे ते ठणठणीत राहण्यात आणि आनंदी राहण्यामध्ये मदत होईल, तर त्यामधला सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे, पहिली जी गोष्ट आहे ती आपण करू शकतो, ती म्हणजे चित्रकला किंवा रंगकाम. आता चित्रकला म्हणजे याच्यामध्ये चित्रकला यायलाच हवी, रंगांचं फार ज्ञान असायलाच हवं असं अजिबात नाही आहे, बरं का. याच्यामध्ये अनेक आर्ट फॉर्म आहेत, ज्यापैकी एक आहे मंडाला आर्ट. हल्ली बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, नाही का. तर याच्यामध्ये थोडंसं जे काही भूमितीय नक्षीकाम असतं त्याच्यामुळे ना एकाग्रता वाढायला मदत होते, कारण ते सगळे भाग सारखे यायला हवेत आणि मग त्याच्यामध्ये ठराविक आकारांना ठराविक रंग जसाच्या तसा यायला हवा वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे एकाग्रता वाढते आणि अर्थातच बाकी सगळ्या गोष्टींपासून आपलं लक्ष जरा थोडंसं दुसरीकडे जायला मदत होते. बाजारात अशी अनेक मंडाला आर्टची म्हणा किंवा अडल्ट कलरिंग बुक्स म्हणून मिळतात, आणि जी आपण आणायची आणि छान रंगवत बसायची की आपलं सगळं ताणतणाव कमी व्हायला मदत होते. याशिवाय कॅनव्हॉस आणि वॉटर कलर नुसते आणायचे आणि अर्थात आपल्याला काहीही काढता जरी येत नसेल तरी नुसते वेगवेगळ्या रंगांचे फराटे जरी तुम्ही मारत बसलात ना तरीसुद्धा मन त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने रमतं आणि अजिबात कसलेही ताणतणावाचे आणि कसले टेन्शनचे आणि अजून कसले आजूबाजूच्या घटनांचे कसलेही विचार आपल्या मनाला शिवत सुद्धा नाहीत. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे लेखनाचा. अर्थात आता हे सुद्धा सगळ्यांना जमतं असं नाही, पण तरीसुद्धा पूर्वीच्या काही नाही का आपण रोजनिशी लिहायचो, डायरी लिहायचो, तर तसं जे आपल्या मनात येईल, जे आपल्याला वाटेल ते छान आपण आपल्या डायरीमध्ये व्यक्त करू शकतो. दिवसभरामध्ये काय घडलं, हां आता त्याच्यामध्ये सुद्धा सगळंच लिहायची गरज नाही. तुम्ही अगदी छान ज्या गोष्टींनी खुश झालात, आनंदी झालात, तेवढी जरी गोष्ट लिहिली तरी पुरेशी आहे, ज्याच्यामुळे तुमची ऊर्जा अर्थातच सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे. याशिवाय जर का तुम्हाला थोडंफार काही लिहिता येत असेल तर तुम्ही छान कविता किंवा कथा सुद्धा लिहू शकता, नाही का. त्यानंतर अजून एक फॉर्म जो आहे तो आहे मातीकाम किंवा हस्तकला. तुम्हाला माहिती आहे का, लहान मुलांना मुद्दाम मातीचा गोळा आणून देऊन त्याच्यामध्ये हात घालून तुला जे करायचं ते कर असं सांगतात. याचं कारण काय, तर तो जो मातीचा स्पर्श असतो ना, त्या स्पर्शाने मन खूप प्रसन्न होतं, मेंदूला चालना मिळते आणि आपण काहीतरी छान गढून जाऊन एखाद्या कलेमध्ये गढून जाऊन असं काही छान केलं की अर्थातच आपलं मन प्रसन्न होतं, दुसरीकडे कुठेही लक्ष द्यायची कसलाही विचार करायची गरजच भासत नाही, नाही का. आणि अर्थातच आता आपण काही त्या मातीतून छान काही केलं तर अर्थातच तो बोनस पॉइंट असेल की आपण आपल्या हाताने केलेली काहीतरी हस्तकला आपल्याला चार लोकांना दाखवता येईल, आपल्या घरामध्ये छान सजवून ठेवता येईल, नाही का. तसाच अजून एक प्रकार जो आहे ओरिगामी, कागदाच्या घड्या घालून त्याच्यापासून किती छान छान वेगवेगळ्या वस्तू प्राणी बनवतात, नाही का. जपानी कला आहे ही, पण याने 100% तुमचं मन शांत व्हायला, तुमच्या मनशांतीसाठी नक्की फायदेशीर असेल.

थोडाफार तुम्ही मधल्या वेळेमध्ये किंवा खूप काही असं मनावर दडपण आलं आहे किंवा काही टेन्शन आहे कसलं, तर अशा वेळेला ही वाद्य वाजवलीत किंवा नुसती ऐकलीत जरी तरी तुमचा जो काही मानसिक थकवा आहे तो निघून जायला अर्थातच मदत होते. संगीत ही अर्थातच एक खूप मोठी रेमेडी आहे प्रत्येकच शारीरिक मानसिक आजारावरची. याशिवाय नृत्य प्रकार आहे तर याच्यामध्ये सुद्धा अर्थात तुम्हाला नाचता यायलाच हवं असं काही कंपल्शन नाही आहे. अगदी साधं एक काम करा, खोलीचा दरवाजा बंद करून घ्या आणि तुम्हाला जे गाणं आवडतं असं ढिंचॅक ढिंचॅकवालं ते गाणं लावा जोरात असं मोठ्या आवाजामध्ये आणि त्याच्यावरती तुम्हाला जसे वेडेवाकडे हातवारे करून नाचावं असं वाटेल, नाचता येईल तसं बिनधास्त नाचा. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स जे असतात ते वाढायला मदत होते आणि अर्थातच त्याचा आपल्या मनावर आणि शरीरावर खूप सकारात्मक असा परिणाम होत असतो. याबरोबरच अजून एक छोटं असं काम करू शकता, ते आहे विणकाम, भरतकाम, शिवणकाम. याच्यामधलं कुठलंही काम तुम्ही शिकून घेतलं तर अर्थातच हा सुद्धा एक ध्यानाचा प्रकार, मेडिटेशनचा प्रकार मानला जातो. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण लक्ष तुमचं एकाग्र करावं लागतं, पूर्ण लक्ष केंद्रित करून, कारण तुमच्या हातांची जी लयबद्ध हालचाल होते त्याच्यामधून काहीतरी छान एक नवीन काहीतरी आकाराला येत असतं. तर त्यामुळे ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि ते योग्य पद्धतीने पूर्णत्वाला नेण्यासाठी तुम्हाला अतिशय शांतपणे एकाग्र चित्तानी ते करावं लागतं. त्याच्यामुळे अर्थातच त्यावेळेला तुमच्या मनातले सगळे निगेटिव्ह विचार, सगळी नकारात्मकता लांब पळून जाते आणि तुम्ही फक्त आणि फक्त त्या कलेशी एकरूप होता. आणि याच्यासाठी तुम्हाला जेव्हा केव्हा असं वाटेल की आता काहीतरी छान करायला हवं, काहीतरी सृजनशील करायला हवं, त्यावेळेला तुम्ही यातलं कुठलंही काम करू शकता ज्याच्यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी व्हायला मदत होईल. याबरोबरच अजून एक छोटी गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल फोटोग्राफी. बरं का, त्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही, मोठा कॅमेरा, भारीवाला कॅमेरा वगैरे घ्यायची अजिबातच गरज नाही आहे. साधा तुमच्या हातात जो मोबाईल आहे तो मोबाईल घेऊन तुमच्या घराच्या खिडकीत बसा आणि तुमच्या खिडकीतून जे काही दिसतंय, आकाश दिसतंय, बाग दिसतीय, फुलं दिसतायत किंवा काहीही तुम्हाला जे आवडेल बाहेर त्या गोष्टीचा छान वेगवेगळ्या अँगलनी फोटो काढून बघा. तो फोटो तुम्ही स्वतः काढलेला असण्या त्याचा एक आनंद वेगळा असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही छान रमून जाऊ शकता आणि अर्थातच बाकीच्या गोष्टी विसरायला मदत होऊ शकते.

मंडळी, आपण मानसिक स्वास्थ्याविषयी बोलत होतो, तर त्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगते आहे त्याच्यामधील पुढील जी टीप आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत मान्यता प्राप्त अशी टीप आहे, बरं का, ज्याचं नाव आहे वैयक्तिक माइंडफुलनेस ॲक्टिव्हिटीज. हां, आता याच्यामध्ये एक सूत्र आहे, एक तंत्र आहे, तर ते तंत्र असं आहे की 5 4 3 2 1 हा नियम आहे त्याचा. म्हणजे काय, तर तुम्ही एखाद्या परिस्थितीमध्ये, एखाद्या ठिकाणी अवघडलेल्या परिस्थितीमध्ये असाल आणि खूप दडपण आलं आहे आणि आता काय करू, कसं करू सुचत नाही आहे, भयंकर अस्वस्थता आहे, जेव्हा आपण एखाद्या इंटरव्ह्यूला जातो किंवा खूप मोठा काहीतरी कार्यक्रम आहे, खूप महत्त्वाची मीटिंग आहे किंवा असं काहीतरी खूप टेन्शनभरं काहीतरी आहे आणि त्यावेळेला जेव्हा आपलं मन अत्यंत अस्वस्थ असं होत असतं, त्यावेळेला हा नियम तुम्ही अंमलात आणू शकता, बरं का. करायचं काय आहे, तर आपण जिथे बसलोय तिथे आपल्या आजूबाजूला 5 गोष्टी ज्या तुम्ही बघू शकता त्या तुम्ही बघायच्या म्हणजे नुसत्या बघायच्या नाही, हां, मेंदूला सांगायच्या की मला काय दिसतंय, तर मला आता इथे टेबलवर पेन दिसतोय, मला वही दिसतीये, असे 5 वस्तू तुम्ही बघायच्या आहेत आणि तुमच्या मनाला त्या जाणीव त्याची करून द्यायची आहे. त्यानंतर 4 गोष्टी अशा करायच्या आहेत, अशा बघून ठेवायच्या आहेत की ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता आणि त्यांना स्पर्श करून बघायचा आहे. म्हणजे टेबल असेल, थोडक्यात वेगळं टेक्स्चर म्हणा किंवा वेगळा पॅटर्न असा काहीतरी जो आपल्याला स्पर्शाने जाणवेल, असा खुर्चीला हात लावून बघू शकता तुम्ही, पाण्याची बाटली असेल तिथे तर त्याला हात लावून बघू शकता, तो स्पर्श की जो आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर होणार आहे, बरोबर. त्यानंतर 3 गोष्टी तुम्ही ऐकू शकता, जाणीवपूर्वक ऐका की आत्ता आपण इथे बसलोय, भयंकर धडधड धडधड होतोय, काहीतरी काय होणार आहे पुढे कळत नाहीये, त्यावेळेला काय बरं आपल्याला ऐकू येतं याचा विचार करा. मग ते काही फार छानच असायला हवं असं काही नाही, अगदी काय फार कोणी सत्तार वाजवायला बसलंय असं काही नाही आहे. नुसतं पंख्यावरती जो पंखा डोक्यावर फिरतोय त्याचा आवाज येतोय का, बाहेर कुठेतरी कुत्रं भुंकतोय त्याचा आवाज येतोय का, इतका बारीक बारीक विचार करून 3 गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक ऐकायच्या आहेत. त्यानंतर 2 गोष्टींचा तुम्ही वास घेऊन बघायचा आहे. अर्थात पुन्हा नियम तोच की तो फार छान असणं अपेक्षित नाही. अगदी कसलाही वास, आजूबाजूने जाणाऱ्या माणसांच्या परफ्यूमचा जरी वास आला किंवा कुठेतरी कॉफी करतोय कोणीतरी त्या कॉफीचा वास आला, कसलाही असू दे, पण ते 2 गोष्टींचा वास तुमच्या मेंदूनी त्याची नोंद घ्यायला हवी. आणि 1 गोष्ट अशी आहे ज्याची तुम्ही चव घेऊ शकता, मग ती कुठली, आपल्या बॅगेमध्ये एखादं चॉकलेट ठेवलेलं असतं, एखादी गोळी असते किंवा काहीही असेल, अगदीच काही नाही मिळालं तर अगदी गेला बाजार एखादी पाण्याची बाटली असेल तर त्याच्यामधून थोडंसं पाणी तुम्ही पिऊ शकता, पण एक चव तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामुळे जादू होते अक्षरशः. 1 सेकंदामध्ये तुम्ही कुठल्या तरी भरकटणाऱ्या विचारांमध्ये कुठे कुठे कुठल्या टेन्शनमध्ये गेला असाल तिथून एकदम ताळ्यावर येता, एकदम शांत होता आणि तुम्हाला खरं खरं रिलॅक्स वाटायला लागतं, बरं का. हा जो हे जे तंत्र आहे हे नक्की अवलंबून बघा, 5 4 3 2 1. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही कोडी सोडवू शकता, सुडोकू आहे शब्द कोडं जे आपण वर्तमानपत्रामध्ये सोडवतो ते झालं. त्या व्यतिरिक्त जिक्सॉ पझल असेल तर ते थोडक्यात काय, मेंदूला चालना मिळायला हवी की जेणेकरून तुमचं इतर विचारांपासून जे मन विचलित झालेलं आहे ते थोडंसं शांत होईल. याशिवाय अर्थातच निसर्ग आपल्या मदतीला धावून कायमच येत असतो. निसर्गाच्या सान्निध्यातल्या काही ॲक्टिव्हिटी आहेत, मोबाईल घरी ठेवणं हा मात्र अलिखित नियम आहे. हां, मोबाईल घरी ठेवायचा आणि आपल्या घराजवळच्या एखाद्या बागेमध्ये किंवा गच्चीवर किंवा सोसायटीच्या खाली नुसतं जरी जाऊन 15 मिनिटं फेरी मारली, आजूबाजूला दिसणारे झाडं, पानं, फुलं, पक्षी, आकाश याचं निरीक्षण केलं तरी आपलं मन शांत व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त अजून 1 गोष्ट करू शकता जी मी तुम्हाला खात्री देऊन सांगते, मी माझ्या अनुभवाने सांगते, गार्डनिंग करा. त्यासाठी पुन्हा तेच, कुठल्याही मोठ्या जागेची, मोठ्या महागड्या साहित्याची, कशाचीही गरज नाही. साधं कुंडीत एक रोप लावा, कुंडी आपल्या आजूबाजूला बाल्कनी असेल, गॅलरी असेल, गच्ची असेल, जे काही असेल, जी कुठली जागा असेल, खूप जास्त जागेची गरज नाही, अगदीच काही नसेल तर साधं आपल्या स्वयंपाकघराच्या खिडकीत एखादी छोटीशी कुंडी ठेवली तरी चालेल, पण ते जे नवीन काहीतरी नवीन जन्म घेणारं जे असतं ना ते आपल्याला खूप सकारात्मक ऊर्जा देऊन जातं. जसं आपण आपल्या लहान बाळ त्याच्या अवतीभोवती जसं घर फिरत असतं आणि आपण सकाळचं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जसं आपलं विश्व त्या बाळाच्या अवतीभोवती फिरत असतं, तसा थोडासा आनंद आपल्याला हे एखादं लावलेलं झाड देऊन जातं, बरं का. आपण रात्री जरी ते बघून झोपलो असलो तरी सकाळी उठल्यावर आपल्याला परत इच्छा होते की काय बरं झालं असेल, वाढलं असेल का, एखाद्या झाडाला कळी आली असेल का, कळी आली असेल तर
ती उमलली असेल का असे असंख्य विचार आपण त्याचे करायला लागतो आणि अर्थातच त्याच्या सहाय्याने आपण बाकीच्या ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील, नकारात्मक विचार असतील, टेन्शन असतील ती सगळी विसरून जातो.

मंडळी, आपण मानसिक स्वास्थ्याविषयी काही टिप्स जाणून घेत होतो, तर त्यापैकी अजून एक अशी गोष्ट जी आहे जी आपण समाजात सामाजिक पातळीवर करू शकतो, ती अशी आहे की आपण जिथे राहत असू तिथल्या सोसायटीमध्ये किंवा कॉलनीच्या अंतर्गत आपण काही ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो. वीकेंड कट्टा किंवा गप्पांची मैफल रंगवू शकतो. एका आठवड्यातनं एक दिवस ठरवून त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र जमायचं, गप्पा मारायच्या, गाण्याच्या भेंड्या खेळायच्या, छान चहा कॉफी घ्यायची, असं जुने किस्से आठवायचे, असं काय काय आपण छान ठरवून करू शकतो, नाही का? त्या व्यतिरिक्त काही क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, पत्ते असे अशा काही खेळांचे सामने आपण आयोजित करू शकतो. याशिवाय एक अतिशय मला आवडलेली संकल्पना जी आहे, पुस्तक आदानप्रदान. सोसायटीमध्ये एक छान बुक एक्सचेंजचा क्लब सुरू करायचा आणि जिथे अख्ख्या सोसायटीमध्ये प्रत्येकाकडे जी काही छान छान पुस्तकं असतील ती एकमेकांना त्यांची देवाणघेवाण करायची आणि त्याच्यावरती चर्चासुद्धा करू शकता, नाही का? त्या व्यतिरिक्त सामाजिक भान बाळगून समजा तुम्ही काही करायचं ठरवलं तर तुम्ही अनाथाश्रमांना किंवा वृद्धाश्रमांना भेट देऊ शकता. फ्री गरीब जी मुलं आहेत ज्यांना क्लासेस किंवा ट्युशनच्या फी परवडत नाही आहेत अशा मुलांचे आठवड्यातनं एक दिवस, दोन दिवस असे तुम्ही फ्री ट्युशन्स घेऊ शकता किंवा अन्नदानासारखं पुण्याचं काम करू शकता. याशिवाय सांस्कृतिक काही ग्रुप्स असतील तर त्यांच्या मार्फत हसण्याचे क्लब असतात किंवा सण उत्सव तर आपण साजरे करतोच अर्थातच एकत्र, किंवा एखादं भजनी मंडळ असेल किंवा संगीत मंडळ असेल तर त्याच्या अंतर्गत तुम्ही छान गाणी, गप्पा, गोष्टी असा कार्यक्रम करू शकता, भजनामध्ये रमू शकता, नाही का? असे आपण जर का असे उपाय शोधायला गेलो, अशा ॲक्टिव्हिटी शोधायला गेलो तर आपल्याला असंख्य मिळतील हो, पण आपण ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजच्या या दिवशी हाच एक संदेश असणार आहे माझा तुम्हा सगळ्यांना की कुठल्याही गोष्टीचा ताण, मानसिक ताण अतिरिक्त घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला अजिबात ती जी काही चार लोक कोणी बोलणारी असतात त्यांचा अजिबात विचार न करता मस्त रहा, मजेत रहा. आणि याबरोबरच सांजच्या बारीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. आपली भेट पुन्हा पुन्हा होतच राहील, पण आजच्या दिवशी मी फक्त एवढंच सांगेन की मस्त मजेत रहा, आनंदात रहा, खुश रहा आणि जी काही नकारात्मकता असेल ती सगळी लांब फेकून द्या. आणि याबरोबरच आता इथेच थांबायची वेळ झालेली आहे. आजच्या दिवसापुरता मला आदिती काळेला निरोप द्या. नमस्कार.

नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत या मोर्चासाठी सत्ताधारी पक्षाचंही स्वागत आहे, असं राज ठाकरे म्हणाले. राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करताना मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकतं माप दिल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. विरोधी पक्षांच्या मतदारसंघांकडे हेतुत दुर्लक्ष केलं जात असल्याचंही ते म्हणाले. अनुसूचित जातीच्या आरक्षणात मातंग समाजासाठी उपवर्गीकरण असावं या मागणीसाठी आज मातंग समाजानं मुंबईत आझाद मैदान इथे मोर्चा काढला. आरक्षणाचा लाभ समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे मातंग समाजासाठी स्वतंत्र उपवर्गीकरणाद्वारे शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांमध्ये न्याय्य वाटा मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे, तसंच चालू स्पर्धांमध्ये मिळालेलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 243 अंकांची घसरण झाली आणि तो 72,529 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 64 अंकांची घसरण नोंदवत 22,716 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय सेवेत 10% समांतर आरक्षण देण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय विभागांच्या जागा 1 रुपया दरानं उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. विकास करताना शेवटच्या माणसाचा विचार व्हायला हवा. दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या जयंती समारोहात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय सेवेत 10% समांतर आरक्षण देण्याला आज झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत मंजुरी देण्यात आली. गट क मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर हे आरक्षण लागू राहणार असून सैन्य दलात 4 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या अग्निवीरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचं धोरण निश्चित करण्यात आलंय. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल, तसंच त्यांना वयात 4 वर्षांची सवलत दिली जाईल. गरज पडली तर त्यांच्यासाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. याशिवाय नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बेरा इथल्या 2 हेक्टर 37 आर शासकीय जमीन नागपूर म्हाळाला देण्याला मंजुरी देण्यात आली आहे. या जागेवर गरजू आणि गरीब नागरिकांसाठी परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट व्हिलेज प्रकल्प साकारण्यात येणार आहे. राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये जिल्हानिहाय चारा उत्पादन, सुधारित चारा पीक लागवडी, योग्य गवत, वैरण उपयुक्त वृक्ष तसंच पारंपरिक आणि अपारंपरिक चारा स्रोतांचा समावेश करण्यात आलाय. या धोरणामुळे दुग्ध व्यवसाय आणि पशुपालनाला चालना होण्यास मदत मिळणार आहे. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील 2761 पदांचा सुधारित आकृतीबंध देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र कारागृह सुधार सेवा अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024 मध्ये सुधारणा करून झोन 3 मधील लॉजिस्टिक पार्क आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना विशेष भांडवली प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जिल्हानिहाय लॉजिस्टिक पार्कच्या कामाला कमाल संख्येचा निकष रद्द करण्यात आला असून झोन 1 आणि 2 मधील पार्कना 100% तर झोन 3 मधील पार्कना 75% मुद्रांक शुल्क सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय विभागांच्या जागा 1 रुपया दरानं उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि वसतिगृहांच्या प्रस्तावांना प्राधान्य देण्यासह महाज्योतीसाठी 300 कोटी रुपये यांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसंच ओबीसी समाजासाठी क्रांतीज्योती महात्मा फुले समता भवन सुरू करण्याचा प्रस्ताव आणि त्यासाठी 200 कोटी रुपयांच्या तरतुदीबाबत पुढील बैठकीत सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. महात्मा फुले यांच्या 300 वर्षानिमित्त समग्र ग्रंथ प्रकाशन, चित्ररथ, कॅलेंडर आणि नागपूरमध्ये विशेष मॅरेथॉनचं आयोजन करण्याचं नियोजन असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा यात समावेश आहे. पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचनाही आयोगानं जारी केली. या निवडणुकीसाठी अर्ज करायची

0: प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून मतदान 16 ऑक्टोबरला होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत कामगार संहितेविषयी.
1: वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षितता या विषयांशी संबंधित 4 कामगार संहिता 21 नोव्हेंबर 2025 रोजी लागू करण्यात आल्या. या संहितांमुळे पूर्वीची व्यवस्था बदलून एकच चौकट आणि विवरणपत्रे सादर करण्याची एकच व्यवस्था निर्माण झाली. अनुपालनासाठी स्वतंत्र विभाग नसलेल्या छोट्या उद्योगांवरील भार कमी करण्याच्या दृष्टीने हे सुलभीकरण विशेष महत्वाचे ठरते. या संहितांमुळे कामगार संरक्षणाची व्याप्तीही वाढली आहे. प्रत्येक कामगारासाठी किमान वेतन हा वैधानिक अधिकार करण्यात आला आहे. तसेच गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनाही प्रथमच सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. कामगारांच्या सामाजिक सुरक्षा संरक्षणाची व्याप्ती 2015 सुमारे 19% होती, ती 2025 64% अधिक झाली आहे.
0: वर्धा जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाअंतर्गत विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष शिबिर घेण्यात आलं. पात्र लाभार्थ्यांना जात उत्पन्न आणि अधिवास प्रमाणपत्रांसह आवश्यक दाखले देऊन शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी वानमती सी यांनी यावेळी दिले. त्यांनी धनोडी इथल्या जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीला भेट देऊन सुविधांची पाहणी केली. तसंच आरवी उपसा सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बहादूरपुरा इथं सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्याची 12 ऑक्टोबरची मुदत आणखी 2 महिन्यांनी वाढवण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडे केली आहे. ऑनलाईन अर्जातील तांत्रिक अडचणी, अर्जांची उपलब्धता, आधार आणि मोबाईल क्रमांकांच्या लिंकेजमधील समस्या तसंच बीएलओवरील कामाचा ताण यामुळे नागरिकांना पुरेसा वेळ मिळत नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय. दररोज दाखल होणाऱ्या नमुना 6, 7 आणि 8 अर्जांची विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसंच प्रारूप मतदार यादीतील कथित दुबार नोंदणीची पुन्हा पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी असं सपकाळ यांनी म्हटलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. भायखळा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात येणार असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षासह सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय. मतदार यादीतील कथित फेरफार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता केवळ तिरंगा घेऊन सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. विकास करताना शेवटच्या माणसाचा विचार व्हायला हवा असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी यवतमाळ इथं केलं. दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहात ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला नैसर्गिक शेती करणाऱ्या सुमारे 15,000 शेतकरी प्रतिनिधींची उपस्थिती होती. जगात सर्वांना सुखी ठेवायचं असेल तर देश सुखी असला पाहिजे आणि देशातील माणसं सुखी असली पाहिजे असं सांगत मोहन भागवत यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारांची मांडणी केली. विकास होत असला तरी त्याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतोच असं नाही, त्यामुळे विकासाची दिशा ठरवताना समाजातील शेवटच्या माणसाचा विचार झाला पाहिजे असं त्यांनी नमूद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्णपदक जिंकलंय. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्णपदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. नरेंद्र बरेवाल यांनीही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंगाल यांनी आज निशिओ इथं आपापल्या वजन गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्ण पदकाच्या लढाईत धडक मारली आहे. महिलांच्या 4x4 रिले स्पर्धेत

देखील आज भारताला सुवर्णपदक मिळालं. या स्पर्धेत पुरुषांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारत 6 सुवर्ण 21 रौप्य आणि 25 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. केंद्र सरकारनं 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट 2026-29 अंतर्गत 3 वर्षांचा मार्गदर्शक आराखडा तयार केलाय. या अंतर्गत अंमली पदार्थांच्या पुरवठ्यावर नियंत्रण, तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करणं, मागणी आणि हानी कमी करणं तसंच अंमलबजावणी यंत्रणांची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आलाय. युवांमधील अंमली पदार्थांचं सेवन रोखण्यासाठी उपचार आणि पुनर्वसन केंद्रांची संख्या मार्च 2029 पर्यंत 334 वरून 1751 पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय सेवेत 10% समांतर आरक्षण देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय विभागांच्या जागा 1 रुपया दरानं उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. विकास करताना शेवटच्या माणसाचा विचार व्हायला हवा. दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या जयंती समारोहात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं.
1: कुठेही शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि तसं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल. मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल. आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर आता मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचं एव्हरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे एव्हरेज आहे ते एव्हरेज जास्ती झालेलं आहे तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय.
0: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
1: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही, कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठली अट असणार नाही. खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण त्या ठिकाणी वयातही देणार आहोत.
0: गरज पडली तर या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील, तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल असं ते म्हणाले. देशातल्या युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून कोकण आणि नाशिक विभागात मिळून एकाच वेळी 400 पेक्षा जास्त रोजगार मेळावे आयोजित केले होते. या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या मेळाव्यासाठी 1 लाखापेक्षा जास्त युवकांनी नोंदणी केली असून 1200 पेक्षा जास्त उद्योजक सहभागी झाले होते. यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रबी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किटची मागणीही भरणे यांनी केली. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी फरार व्यावसायिक नीरव मोदी याचा साथीदार संदीप मिस्त्री याचं संयुक्त अरब अमिरातीतून आज मुंबईत प्रत्यार्पण करण्यात आलं. प्रत्यार्पणानंतर सीबीआयनं त्याला अटक केली आणि सीबीआय न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानं त्याला 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. मिस्त्री हा नीरव मोदीच्या हाँगकाँग स्थित फॅन्सी क्रिएशन्स लिमिटेड या कंपनीचा संचालक होता. मिस्त्रीनं मोदी आणि इतर आरोपींच्या साथीनं गुन्हेगारी कटात सक्रिय भूमिका बजावली, ज्याच्या पूर्ततेसाठी पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 6,498 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असा आरोप सीबीआयनं केला आहे. आमदारांचे विशेषाधिकार आणि त्याचा अभिव्यक्ती

0: करून त्यावर परिणाम या संदर्भातल्या तरतुदींविषयी विवेचन करण्याची मागणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या संदर्भातल्या याचिकेवर येत्या 6 ऑक्टोबरपासून 7 सदस्यीय संविधान पीठासमोर सुनावणी सुरू होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कामरानं विनोद केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी कामराविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्तावही आणला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम राहिली. भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची भर पडली. या स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या 6 सुवर्ण 21 रौप्य आणि 25 कांस्य अशा 52 पदकांसह 10व्या स्थानावर आहे. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदर वीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्यपदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्यपदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्यपदक पटकावलं. मुष्टीयोद्धा अंकुश पंघल आणि परवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी 2 पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह इतर मान्यवरांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत युकी भांबरी आणि दक्षिणेश्वर सुरेश यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुषांच्या व्हॉलीबॉल संघानं कतारवर 3-2 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
0: देशातल्या उद्योगांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेऊन आपली उत्पादनं त्यांच्यापर्यंत पोचवावीत असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांनी आयोजित केलेल्या 7व्या रिव्हर्स बायर सेलर मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आज कोल्हापुरात बोलत होते. शेतकरी, पशुपालन आणि निसर्ग यांचा परस्पर संबंध जपणारी शेती ही मानवतावादाच्या विचारांशी सुसंगत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. ते यवतमाळमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती सोहळ्यात बोलत होते. शेतकरी केवळ उत्पन्नाचं साधन म्हणून शेतीकडे पाहत नाही, तर तो जगाच्या कल्याणासाठी शेती करतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नैसर्गिक शेती करणारे सुमारे 15,000 शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीतल्या नावांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आणखी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांना पत्र पाठवून ही मुदत 2 महिन्यांनी वाढवावी अशी मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जेमतेम 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली आहे. दंड भरला नाही तर 1 महिना अतिरिक्त कैदेच्या शिक्षेची तरतूद त्यात आहे. या प्रकरणात पीडिता, आरोपी आणि अर्भकाचे डीएनए अहवाल निर्णायक ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व 8ही तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत येत्या 15 दिवसात 10,000 वनराई बंधारे लोकसहभागातून उभारले जाणार आहेत. कुडाळ तालुक्यात आणाव इथं आज या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या आणखी 1,743 बागायतदारांच्या बँक खात्यात 3,94,08,251 रुपये थेट जमा करण्यात आलेत.

सन 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंट 2026 ते 2029 आराखड्याबाबत जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागानं आज ठाणे इथं वार्तालाप या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या वार्तालापासाठी उपस्थित असलेल्या उपस्थितांना नशामुक्त भारत 2029 साध्य करण्यासाठीची उद्दिष्ट कृती रणनीती आणि कालमर्यादेसंबंधीची माहिती देण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीड जिल्हा कारागृहातल्या दोन पोलीस शिपायांना प्रशासनानं निलंबित केलं. त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती विभागानं दिली आहे. शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आज धुळे जिल्ह्यात पिंपळनेर इथं विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभांचं वितरण करण्यात आलं. यावेळी नागरिकांना विविध शासकीय योजनांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोल्हापूर शहरासह आसपासच्या भागात आज पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सांगली आणि मिरजमध्येही आज पाऊस झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. तूर, उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार. 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्ण.

0: पदक। राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं।
1: कुठेही शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि तसं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल। मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे। कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचे एव्हरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे एव्हरेज आहे ते एव्हरेज जास्ती झालेलं आहे तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय।
0: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे। अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं।
1: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही, कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठलीही अट असणार नाही। खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण त्या ठिकाणी वयातही देणार आहोत।
0: गरज पडल्यास या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील, तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल असं ते म्हणाले। यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा असं भरणे म्हणाले। कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणीही त्यांनी केली। तूर उडीद आणि मसूर या पिकांची किमान आधारभूत दरावर 100% सरकारी खरेदी केली जाईल, तसंच 48 तासांच्या आत पैसे मिळण्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे। ते आज नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम 2026 बोलत होते। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावेत यासाठी सरकार एका बहुआयामी धोरणावर काम करत आहे। या धोरणामध्ये पश्चात व्यवस्थापन, वैज्ञानिक साठवणूक आणि विपणन व्यवस्था बळकट करणं यांचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं। देशातली कृषी उत्पादनं, फळं, भाजीपाला आणि अन्नधान्य जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या नवीन बाजारपेठेच्या संधींचाही लाभ घेईल असं ते म्हणाले। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक चांगला परतावा मिळण्यात मदत होईल आणि भारत जगासाठी अन्नाचा एक प्रमुख स्रोत म्हणून उदयाला येईल असं प्रतिपादन त्यांनी केलं।
2: FTA का जो हमारे कृषि समझौते हुए दुनिया के देश वो भारत के किसानों के लिए बहुत उपयोगी है। कई कृषि उत्पाद ऐसे हैं जो 0% इम्पोर्ट ड्यूटी पर दुनिया के बाजारों में जा सकते हैं, हमारे फल, हमारी सब्जी, हमारे अनाज। अगर बाजार से किसान को ठीक कनेक्ट कर दिया तो उसको दाम ठीक मिलने की गारंटी है।
0: भारताचं भौगोलिक स्थान आणि युद्धसज्जता लक्षात घेऊन रणनीती आखणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे। ते आज नवी दिल्ली इथं आयोजित नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते। पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षामुळे उद्भवलेल्या संकटात भारतीय नौदलानं ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा यशस्वीपणे पार पाडलं याची त्यांनी प्रशंसा केली। महासागरात कुठेही भारताचा तिरंगा ध्वज सुरक्षा, दिलासा आणि आत्मविश्वास यांचा संदेश असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर व्यवहार, लॉजिस्टिक्स इत्यादी विषयांवर माहितीपूर्ण सादरीकरण झाली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट ओढवू शकतं असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिला आहे. युक्रेन आणि इराणमधल्या युद्धामुळं ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांमधल्या अर्थव्यवस्थांसाठी परिस्थिती

0: तणाव पूर्ण झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये आशिया सोसायटीत आयोजित एका चर्चेत बोलत होते. धान्य निर्यात करणारे काही प्रमुख देश आपली उत्पादनं बाहेर पाठवू शकणार नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे. धोरणकर्ते असं म्हणू शकत नाहीत की अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असं त्यांनी बजावलं. अनेक देशांच्या मूलभूत गरजांकडे इतकं दुर्लक्ष होऊ नये की ज्यामुळे ते संकटात सापडतील याची खबरदारी घेतली पाहिजे असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी देवीकडून तलवार प्राप्त झाली होती अशी पारंपरिक श्रद्धा असल्याचं एनसीईआरटीनं तयार केलेल्या इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात म्हटलं आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी अंडरस्टँडिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड भाग 2 हे पुस्तक आज प्रकाशित झालं. भारतात देवींची उपासना ही एक दीर्घकालीन परंपरा आहे. 7व्या शतकापासून अनेक राजांनी संघर्ष काळात काली दुर्गा भवानी आणि शक्तीच्या इतर रूपांची रक्षक म्हणून आराधना केली आहे. बस्तरचा शासक अन्नमराज याला माणिक्य देवी अर्थात दंतेश्वरीनं तर विजयनगरच्या कुमार कंपनालाही देवीनं तलवार दिली होती अशी मान्यता असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक शास्त्राच्या अध्ययनातून विश्लेषणात्मक आणि चर्चात्मक क्षमता विकसित करणं, चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे असं एनसीईआरटीचे प्रमुख दिनेश सकलानी यांनी म्हटलं आहे. याच भावनेतून इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राचं हे पाठ्यपुस्तक संकल्पित आणि विकसित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. शिशु वयोगटातल्या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार उत्पादनांच्या पॅकेजच्या पुढच्या भागावर महत्वाची सूचना, आईचं दूध आपल्या बाळासाठी सर्वोत्तम आहे असं लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र अन्न सुरक्षा प्राधिकरणानं आज याबाबतचा अनुपालन आदेश जारी केला आणि तो राज्यभर तात्काळ अंमलात आला आहे. हे पूरक अन्न 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच द्यावं हेही उत्पादनांच्या पुढच्या भागावर लिहिणं अनिवार्य असल्याचंही आदेशात म्हटलं आहे. लहान मुलांची किंवा स्त्रीची चित्र वापरणं, अशा अन्न पदार्थांची जाहिरात करणं, मोफत नमुने अर्थात सॅम्पल्स वाटणं यावरही आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम राहिली. भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची भर पडली. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदर वीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्य पदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्य पदक पटकावलं. मुष्टियोद्धा अंकुश पंघल आणि परवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी 2 पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. तूर, उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार. 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रसिकहो नमस्कार आणि सुप्रभात. 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारणवाहिनी आणि आपल्या या वंदन कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते

आणि आता आजचा सुविचार, काहीही आपलं नव्हतं, काहीही आपलं नाही आणि काहीही आपलं राहणार नाही हे आपण स्वीकारलं की जीवन जगणं सोपं होतं.

किंवा त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचं रूप आपल्याला कसं दिसतं? तो विटेवर समचरण ठेवून, कमरेवर हात ठेवून एका जागी उभा राहिलाय, बरोबर. पण तो असा एकाच जागी ठाम उभा राहिला किंवा असा उभा राहणारा देव असला तरीसुद्धा तो आहे कर्मयोगी असे जे संत आहेत त्या सगळ्या संतांचा देव आहे, तसाच तो आपलासुद्धा आहेच. पण पहा ना, हे त्यांचे जे सगळे संत भक्त आहेत ते आपापली सगळी कामं करत असताना त्यांची भक्ती करतात, आणि असंही म्हणू शकतो आपण की भक्ती करत असताना आपापली कर्मसुद्धा करतात. पण कधी कधी त्या भक्तीत इतके तल्लीन होऊन जातात की मग धर्मसंकटात सापडतात, कधी कर्मसंकटात सापडतात, आणि अशा वेळेस होतं काय तर हाच त्यांचा पांडुरंग, हाच त्यांचा विठ्ठल कमरेवरचे हात काढून त्यांच्या मदतीसाठी धावून येतो. मग काय करतो, कुणाच्या घरी पाणी भरतो, कुणाच्या घरी उष्ट्या पत्रावळी गोळा करतो, संत सखूचं रूप घेऊन सासूरवांचणीची कामंसुद्धा करतो, कुणाचं शेत राखतो, तर कुणाचं आणखी काही करतो. त्याच्यामुळे ही अशी सगळी कामं करणारा हा जो देव आहे ना, हा कर्मनिष्ठ आहे रसिक हो. आणि म्हणूनच पहा की विठ्ठलाशी समरसता साधलेली आहे या सगळ्या संतांनी, आणि त्यामुळे कुठल्याही कष्टाच्या वेळेस अगदी त्याला हाक मारली तरी तो धावून येतो. पण त्याचबरोबर त्याचं आणखी एक रूप जे आहे, म्हणजे तोच पांडुरंग आहे, तोच कृष्ण आहे, तोच विठ्ठल आहे, त्याचं जे भगवद्गीता सांगणारं रूप आहे ते मग आणखी ज्ञान देणारं आहे, बऱ्याच अशा गोष्टी सांगणारं आहे की जे कालातीत आहे. म्हणजे पहा ना, भगवद्गीतेतलं कुठलंही पान उघडा, असं नाही आहे की अगदी भगवद्गीता पहिल्यापासूनच पूर्ण, तुम्ही कुठलंही पान उघडलं ना तरीही तुम्हाला जे हवंय ते मिळणार त्यातून, इतकं वेगळेपण आहे त्यात. बरं, हा ग्रंथ काही आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्याला वाचण्याजोगा नक्कीच नाही आहे. मला तर नेहमी असं वाटतं की हा ग्रंथ अगदी शाळेपासून असणं गरजेचं आहे, कारण त्यातून जे ज्ञान किंवा जे काही मिळतं ना त्याचं वर्णन असं शब्दात नाही करता येणार. खरंय, आधी गाणं ऐकूया मग बोलूया.

संत साहित्य किंवा इतर जे सगळं साहित्य आहे आपल्याकडे जे धार्मिक विषयांशी जोडलेलं आहे ते वाचत असताना बऱ्याच गोष्टी समोर येतात पहा. आणि आत्ता याच्या आधी मी भगवद्गीतेविषयी बोलले जिथे अगदी सरळ ज्ञानाचा आणि कालातीत आहे असं म्हटलेलं आहे. याचं कारणही तसंच आहे, कारण कुठल्याही काळात लागू होणारी ती आजचीच आहे असं वाटणारी अशी ती भगवद्गीता आहे रसिको.

प्रत्येक अध्याय जेव्हा आपण पाहतो ना, म्हणजे शाळेत असताना गीता पठणाचे क्लासेस असतात किंवा स्पर्धा असते, तेव्हा हमखास असणारे अध्याय कुठले असतात? 12वा अध्याय किंवा 18वा अध्याय हे अगदी पटकन पाठ होणारे, सहज कळणारे असे अध्याय असतात. पण सगळे जे अध्याय आहेत हे खरोखरीच वेगळे आहेत, आणि ते जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेस ना वेगळा असा नवीन अर्थ लागत जातो. आता पहा ना, 7वा अध्याय आपण पाहू, म्हणजे या अध्यायाचं नावच आहे ज्ञान विज्ञान युग. म्हणजे त्या ईश्वराचं, परमेश्वराचं ज्ञान होण्यासाठी काय गरजेचं आहे? तर आपल्या आजूबाजूला ही सगळी सृष्टी आहे ना, त्या सृष्टीचं ज्ञान होणं सुद्धा आवश्यक आहे असं सांगितलंय ईश्वरानं. आणि मग त्यातून की कशी त्रिगुणाची निर्मिती झालेली आहे, सत्वरजतम या त्रिगुणाची निर्मिती आपल्यापासून कशी झाली आहे हे सविस्तरपणे समजावून सांगत असताना, मग की मला शरण येणं आणि त्यातून मग भवसिंधू तरुण जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यातही आणखी एक खूप छान अशी गोष्ट त्यात आहे, आणि ती म्हणजे भक्तांचे ना 4 प्रकार सांगितलेत. आणि ते प्रकार कुठले आहेत? तर आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. पहा, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे भक्तांचे 4 प्रकार आहेत. आणि त्यापैकी ज्ञानी जे आहेत ते सगळं जग हे ईश्वरमय विष्णुमय आहे असं जाणतात, आणि इतर जे आहेत म्हणजे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू यांची जी भक्ती आहे ती कुठली ना कुठली तरी मनात अशी इच्छा ठेवून केलेली असते, म्हणजे ती सकाम भक्ती असते असं त्यात सांगितलेलं आहे. आणि मग त्यातून 7वा अध्याय, 8वा अध्याय, 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच मग ब्रह्म, कर्म, अध्यात्म अशा वेगवेगळ्या शंका ज्या अर्जुनाच्या मनात येतात त्या शंकांचं निरसन करत करत करत करत योगी आणि भक्त यांच्यातलं एक अंतर सांगून भक्तिमार्गाचा एक वेगळाच महिमा त्याच्यात सांगितलेला आहे. अशा प्रत्येक अध्यायाचं जर आपण सार पाहायला गेलो, प्रत्येक श्लोक पाहायला गेलो, किंवा अगदी एखादा त्या श्लोकातला शब्द जरी पाहायला गेलो ना तरी लक्षात येतं. किंवा मग 9व्या अध्यायातली राजविद्या. राजविद्या काय आहे? तर श्रेष्ठ अशा भक्तिमार्गाचाच भाग असल्याचं सांगितलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. किंवा मग आपण काय करतो की भक्तीसाठी कुठलं तरी एक प्रतीक म्हणा, मूर्ती म्हणा, ही आपल्या समोर असते, पण आपण केलेलं कुठलंही कर्म, प्रत्येक कर्म, प्रत्येक कृत्य जे आहे ते जर त्या ईश्वराला अर्पण केलं तर ते कितीतरी पटीनं फळ देणारं असतं असंही सांगितलेलं आहे. म्हटलं ना की प्रत्येक अध्याय, त्या अध्यायातली प्रत्येक गोष्ट ही वेगळी आहे, आणि ही जेव्हा आपण हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना, हे पटकन समजून घेण्याचा नाही आहे हा भाग, हळूहळू समजून घेतो ना तेव्हा मग त्यातलं मर्म कळत जातं, आणि त्याचा एक वेगळा जो आनंद आहे ना तो सुद्धा मिळतो. पहा रसिका हो,